सुप्रभात श्रोते हो, FM 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 13 आषाढ शके 1948 4 जुलै 2026. आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी रेणुका सुतवणे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 5:55 आणि 36 सेकंद झाली आहेत. प्रसारणाला आरंभ करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग देस्कार आपण ऐकला. एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सर्वत्र दिसून येते. कुटुंबात प्रत्येक सदस्य एकमेकांना मदत करतो, आई वडील मुलांचे संगोपन करतात, तर मुलेही घरातील कामात हातभार लावतात. शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतात आणि विद्यार्थी शिस्त पाळून शिक्षण घेतात. या सर्वांमध्ये सहकाराची भावना कार्यरत असते. समाजाच्या विकासात सहकाराचे महत्व अनन्यसाधारण आहे. शेतकरी, कामगार, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, अभियंते अशा विविध क्षेत्रातील लोक एकमेकांच्या सहकार्याने समाजाची उभारणी करतात. सहकारी संस्थांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते, त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होते आणि त्यांचे जीवनमानही उंचावते. महाराष्ट्रात सहकार चळवळीने ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. सहकारी साखर कारखाने, दूध संघ, पतसंस्था आणि विविध सहकारी संस्था यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. सहकारामुळे आर्थिक प्रगती बरोबरच सामाजिक ऐक्यही वाढते. संगच्छ ध्वम संवत ध्वम संवो मनांसी जानताम या ऋग्वेदातील वचनात सहकाराचे महत्व स्पष्ट केले आहे. एकत्रित प्रयत्न, परस्पर विश्वास आणि सामूहिक जबाबदारी यावर समाजाची प्रगती अवलंबून असते. राष्ट्राच्या प्रगतीसाठीही सहकार आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्ती, संकटे किंवा सामाजिक समस्या यांचा सामना करताना लोकांनी एकजुटीने काम केल्यास अडचणींवर सहज मात करता येते. सहकारामुळे परस्पर विश्वास, बंधुभाव आणि एकात्मता वाढते. आजच्या स्पर्धेच्या युगात सहकाराची भावना अधिक महत्वाची ठरते. स्वार्थापेक्षा समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. सहकार ही केवळ एक संकल्पना नसून समाजाच्या प्रगतीचा मजबूत पाया आहे. म्हणूनच विना सहकार नाही उद्धार हे वचन आजही तितकेच सत्य आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने सहकाराची भावना जपली पाहिजे. एकमेकांना मदत करून, परस्पर आदर राखून, समाजहितासाठी कार्य करून आपण अधिक सुदृढ, समृद्ध आणि प्रगत समाज घडवू शकतो. खऱ्या अर्थाने सहकार हीच समाजाच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आहे. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आपण सर्वांनी एकमेकांना मदत करावी आणि सर्वांनी मिळून चांगल्या मार्गाचा अवलंब करावा. या ओळीतून संत तुकाराम महाराजांनी समाजातील ऐक्य, सहकार्य, बंधुभाव आणि परस्पर मदतीचे महत्व सांगितले आहे. माणूस एकटा सर्व काही करू शकत नाही. जीवनातील अडचणी, संकटे आणि आव्हाने यावर मात करण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याची आवश्यकता असते. जेव्हा समाजातील लोक परस्परांना मदत करतात तेव्हा समाजाची प्रगती होते आणि सर्वांचे जीवन सुखी व समृद्ध बनते. सहकाराच्या भावनेमुळे प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि एकात्मता वाढते. कुटुंब, शाळा, समाज आणि राष्ट्र यांच्या उभारणीसाठी ही भावना अत्यंत आवश्यक आहे. संत तुकाराम महाराजांचा हा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्वाचा आहे. स्वार्थ, मतभेद आणि स्पर्धा यापेक्षा सहकार्य आणि सामूहिक प्रयत्न यांना अधिक महत्व दिल्यास समाज अधिक सुदृढ आणि प्रगत होईल.
1: अमृतधारा कार्यक्रमात सहकार याविषयी सुनंदा वाघ यांचे विचार आपण ऐकले आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेली संत रामदास स्वामी यांची भक्तीरचना, संगीतकार विलासबुवा पाटील.

0: पार्टी हवीज.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी.
1: येस, चल तुझं कार्ड आणि

0: पार्टी हवीज.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाण पारवाना, सतर्क राहा.
4: श्रोते, स्वरांजली कार्यक्रमात आता ऐकूया श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत नामदेव महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।
2: श्रोतेव, स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz। कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची भक्तीरचना, संगीतकार वसंत प्रभू।

जयश्री बेलसरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली उमाकांत काणेकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोते स्वरांजली कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात मीराबाई यांची हिंदी भक्तिरचना. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: श्रोत्या स्वरांजली हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz 6:40 झाले. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम. तत्पूर्वी
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे NPS संचय काय?
1: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मधुकर मोरे, प्राध्यापक मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक, मराठवाडा.

0: कृषी विद्यापीठभर बने. आज आपणास ठिबक सिंचन संचाद्वारे खत व्यवस्थापन अर्थात फर्टिगेशन याविषयी माहिती देणार आहे. ठिबक सिंचन संचातून पाण्यासोबत पाण्यात विरघळणारी घनरूप खते किंवा द्रवरूप खते पिकांना देण्याच्या क्रियेस फर्टिगेशन असे म्हणतात. ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याचे अनेक फायदे आहेत. खतावर होणाऱ्या खर्चात बचत होते. खतांचा कार्यक्षमपणे वापर होतो. खतांची एकूण मात्रा विभागून खते दिल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते. सर्व झाडांना समप्रमाणात खते दिली जातात. खते देण्यासाठी लागणाऱ्या मजुरी खर्चातही बचत होते. त्यासोबतच खतांचा अपव्यय होत नाही. ठिबक सिंचन संचातून पिकांना देण्यासाठी निवडलेली खते ही पाण्यात पूर्णपणे विरघळणारी असावीत. ठिबक सिंचन संचातील विविध घटकांवर खताच्या मिश्रणाचा विपरीत परिणाम होणार नाही अशी खते आपण निवडणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन संचातून खते दिल्यामुळे ड्रिपर्स पाईपलाईन बंद पडू नये याची खबरदारी घ्यावी. त्याप्रमाणेच खते हाताळण्यासाठी अपायकारकही नसावीत. ठिबक सिंचन संचाद्वारे खते देण्यासाठी व्हेंचुरी इंजेक्टर पंप फर्टिलायझर टँक यांची आवश्यकता असते. व्हेंचुरी हा ठिबक सिंचन संचाचा महत्वाचा घटक असून याचा वापर संचामधून खते देण्यासाठी अथवा आम्ल प्रक्रिया करण्यासाठी होतो. व्हेंचुरी ही एक संघ व पाण्याच्या प्रवाहातील दाबावर चालणारे साधन आहे. व्हेंचुरीच्या आत व बाहेर येणाऱ्या मार्गाजवळील दाबामध्ये कमीत कमी 0.5 ते 0.8 किलोग्रॅम प्रति वर्ग सेंटीमीटर फरक असावा. व्हेंचुरी ही फिल्टरच्या अगोदर बसावी. जेव्हा मोठ्या क्षेत्रावर एकाच वेळी खते द्यावयाची असतात अशा वेळी इंजेक्टर पंप वापरण्यात येतो. या पंपाद्वारे खते देण्यासाठीच्या टाकीमधून द्रावणाचे शोषण करून संचाच्या पाण्याचा मुख्य प्रवाहामध्ये मिसळले जाते. यासाठी सदर पंपाचा दाब हा मुख्य पाण्याच्या प्रवाहापेक्षा जास्त असतो. यासाठी प्लंजर पंप अर्थात पिस्टन पंपचा वापर केला जातो. खते देण्यासाठी वापरण्यात येणारी टाकी ही साधारणपणे प्लॅस्टिकची किंवा गंज विरोधी धातूपासून बनविलेली असावी. सिंचन क्षेत्राप्रमाणे टाकीची क्षमता कमी अधिक असते. ठिबक सिंचन संचाद्वारे घ्यावयाच्या खतात नत्रयुक्त खते स्फुरदयुक्त खते आणि पालाशयुक्त खते यांचा समावेश होतो. नत्रयुक्त खतात साधारणपणे युरिया द्रवरूप अमोनिया अमोनियम सल्फेट अमोनियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट इत्यादी नत्रयुक्त खते आहेत. यापैकी युरिया हे खत पाण्यात पूर्णतः विरघळणारे आहे. त्याची पाण्याशी कोणत्याही प्रकारचे संयुगे तयार होत नाहीत. स्फुरदयुक्त खतात अमोनियम फॉस्फेट युरिया फॉस्फेट मोनो अमोनियम फॉस्फेट नत्र अमोनियम फॉस्फेट यांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे द्रवरूपात करता येतो. बऱ्याच वेळा स्फुरदयुक्त खतातील स्फुरदाचे स्थिरीकरण केले जाते. तसेच स्फुरदाची हालचाल मंद गतीने होत असल्याने ते फक्त पृष्ठभागावरच साठण्याची शक्यता असते. स्फुरदयुक्त खतांच्या पाण्याच्या संयोगामुळे गाळ तयार होतो. त्यामुळे नळ्या व तोट्या बंद पडू शकतात. त्यामुळे ठिबकद्वारे स्फुरदयुक्त खते देण्यासाठी खूप काळजी घेणे आवश्यक आहे. पालाशयुक्त खतात पोटॅशियम क्लोराईड पोटॅशियम सल्फेट पोटॅशियम नायट्रेट पोटॅशियम फॉस्फेट या खतांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे करता येतो. पोटॅश मोठ्या प्रमाणात जमिनीवर अधिशोषित केला जातो. त्यामुळे पिकांच्या गरजेनुसार जास्त वेळा ठिबक सिंचनाद्वारे पोटॅश खते दिल्यास ते फायदेशीर ठरते. धन्यवाद.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो 6:45 झाली आहेत. आता प्रसारित करीतात आरोग्यम धनसंपदा या प्रायोजित कार्यक्रमात टेस्ट ट्यूब बेबी मधील नवीन शोध याविषयी डॉक्टर मंजू जिल्ला यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला. नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी किरण मातकर आज आपलं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण टेस्ट ट्यूब बेबीमधलं नवीन शोध कोणते कोणते आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर मंजू जिल्ला मॅडम. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. ब्लास्टोसिस्ट कल्चर म्हणजे नेमकं काय?
2: आपला जो मानवी गर्भ असतो तर पहिल्या दिवशी अंड आणि धातू एकत्र येतात. त्याच्यानंतर 18 तासांनी त्या अंड्यामध्ये आपल्याला असे दोन खड्डे दिसतात, ज्याला आपण प्रोन्युक्लियर म्हणतो आणि याला प्रोन्युक्लियर स्टेज फर्टिलाइज्ड ओसाइट म्हणतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यात 4 पेशी तयार झालेल्या असतात. तिसऱ्या दिवशी 9 ते 10 पेशी तयार झालेल्या असतात. चौथ्या दिवशी त्याचा एक गोळा तयार होतो आणि 5व्या दिवशी त्याच्यामध्ये 100 पेशी आणि त्याच्यामध्ये एक कॅव्हिटी

0: तयार झालेली असते. तर ह्या पाचव्या दिवशीचा 100 पेशींचा त्याच्यातली कॅव्हिटी तयार झालेली असलेला जो गर्भ असतो त्याला ब्लास्टोसिस्ट म्हणतात. त्याचं वैशिष्ट्य असं असतं की डिफरन्सिएशन सेल्सचं इथे सुरू होतं. जो आतला पार्ट असतो सेल्सचा तो गर्भ तयार करणार असतो आणि त्या कॅव्हिटीचा जो बाहेरचा पार्ट असतो तो वार आणि बाळाभोवतीचे जे मेम्ब्रेन्स असतात ते तयार करत असतो. म्हणजे आता जेनेटिक चेंजेस व्हायला पाहिजेत, म्हणजे सेल्स आपलं काम वेगळं वेगळं जे करतात मिथायलेशननी, तर ते इथे सुरू होऊन जातं. आणि ब्लास्टोसिस्ट कल्चर ह्याच्यासाठी महत्वाचं आहे की नैसर्गिक गर्भ जो असतो तो चौथ्या दिवसापर्यंत गर्भनलिकेत असतो आपल्या शरीरात आणि पाचव्या दिवशी तो गर्भाशयात येतो. तर आपल्याला आयव्हीएफ करताना जर का गर्भ चिकटण्याची क्षमता सगळ्यात जास्त हवी असेल तर आपण ब्लास्टोसिस्ट तयार करूनच गर्भाशयात तो टाकायला पाहिजे, कारण त्याचं चिकटण्याचा रेट ऑलमोस्ट 50% आहे. आणि जो गर्भ ब्लास्टोसिस्ट पर्यंत जातो ह्याचा अर्थ तो हेल्दी गर्भ आहे. तुम्ही जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाचे गर्भ गर्भाशयात सोडले तर त्यांचे ब्लास्टोसिस्ट होण्याचा चान्स आपल्याला कळत नाही आणि ते चिकटण्याची क्षमता 20-30% असते. म्हणून मॉडर्न आयव्हीएफ मध्ये सगळेजण ब्लास्टोसिस्ट कल्चर पर्यंत जातात.
1: मॅडम, आर्टिफिशियल ओसाइट्स ऍक्टिव्हेशन म्हणजे काय?
0: आपण बऱ्याचदा आयव्हीएफ मध्ये बघतो की आपण इक्सी केलंय, एक अंड स्वच्छ केलं, पकडलं, त्यात स्पर्म टाकला, पण दुसऱ्या दिवशी आपल्याला तो फर्टिलाइज झालेला दिसतच नाही. तर ह्याच्यात काय होतं की ज्या वेळेला धातू अंड्यामध्ये जातो तेव्हा तो काही गोष्टी रिलीज करतो अंड्यामध्ये आणि एक अशा कॅल्शियमच्या वेव्ह तयार होतात, जसं काही गोल गोल गोल गोल घुसळल्यासारखं आतमध्ये त्या अंड्यामध्ये, आणि मग ते क्रोमोसोम्स एकमेकांना एक नंबरच्या दोन नंबरचे अलाईन होतात आणि मग सेल डिव्हिजन सुरू होते. म्हणजे कॅल्शियम ऑसिलेशन अंड्यामध्ये स्पर्म तयार करतो. काही काही पुरुषांमध्ये काही सिंगल जीन डिसऑर्डर्स असतात ज्याच्यामुळे हे ऑसिलेशन होत नाही, तर ह्यांच्यामध्ये आपण काय करतो, इक्सी करतो आणि त्याच्यानंतर त्यांना काही कॅल्शियम आयनोफोर नावाच्या एका औषधाच्या मीडियामध्ये 15 मिनिटं ठेवतो आपण आणि त्यानंतर धुवून मग ती अंडी परत इन्क्युबेटरमध्ये जाऊ देतो. आणि अशा प्रकारे ज्यांचं आधी सेल डिव्हिजन किंवा फर्टिलायझेशन होत नव्हतं त्यांचं आपण आर्टिफिशियली ओसाइट ऍक्टिव्हेट करून घडवून आणतो. नॅचरल ओसाइट ऍक्टिव्हेशन स्पर्मनी करायला पाहिजे, पण स्पर्ममध्ये काही जेनेटिक डिसऑर्डर्स असतील तर ते होत नाही, म्हणून आपण आर्टिफिशियल ओसाइट ऍक्टिव्हेशन करतो आणि त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याला म्हणतो आपण कॅल्शियम आयनोफोर ह्या सबस्टन्सनी.
1: मॅडम, एक एम्ब्रिओ आणि ब्लास्टोसिस्ट विट्रिफिकेशन म्हणजे नेमकं काय?
0: आता आपण जेव्हा अंडी बाहेर काढतो, गर्भ बाहेर तयार करतो, अंडी जास्त प्रमाणात वाढवतो, तर त्यामुळे आपल्याकडे खूप अंडी असतात, खूप गर्भही असतात, पण सगळे तर आपण गर्भाशयात सोडणार नाही. जसं आपण 2 किंवा 3 ब्लास्टोसिस्ट गर्भाशयात सोडणार, मग बाकीची मात्र पुढच्या प्रेग्नन्सीसाठी आपल्याला फ्रीज करून ठेवायची असतात. तर फ्रीज करणे हे पूर्वी स्लो फ्रीझिंग ही मेथड होती, पण आता जे आहे तर फ्रीझिंग टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतो, पेशीमधलं सगळं पाणी काढून टाकतो, त्याला कॉन्सन्ट्रेटेड साखरेच्या सोल्युशनमध्ये टाकून त्याला डिहायड्रेट करतो त्या सेलला, आणि त्याच्यानंतर त्या सेलला अशा काही द्रव्यांमध्ये किंवा केमिकल्समध्ये टाकतो की जे केमिकल्स त्या पेशींमध्ये परत जातील, त्याला फुलवतील, पण जेव्हा आपण त्याला थंडमध्ये टाकू, 0 डिग्रीच्या पेक्षा कमी टेम्परेचरमध्ये टाकू, तर त्याचा बर्फ बनणार नाही. पाणी जेव्हा पेशींमध्ये असतं तेव्हा डिफिकल्टी अशी असते की बर्फ बनतो, बर्फाचे क्रिस्टल्स बनतात आणि ते अंड्याच्या आतल्या ज्या बारीक बारीक ऑर्गेनल्स असतात त्याला डॅमेज करतात, किंवा ती जी आपली सायटोस्केलेटन असतं त्याला डॅमेज करतात. म्हणून आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि आपल्याला ट्रिफिकेशन सोल्युशन्स त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि मग आपण काय करतो की डिहायड्रेट करतो, मग विट्रिफिकेशन सोल्युशनमध्ये त्यांना टाकतो आणि त्यानंतर पटकन त्याला लिक्विड नायट्रोजनमध्ये ह्या थंड केलेल्या आणि डिहायड्रेट केलेल्या गर्भांना लिक्विड नायट्रोजनमध्ये सोडतो आणि लिक्विड नायट्रोजनचं तापमान असतं -180 डिग्री आणि ह्या तापमानावर सगळ्या बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज थांबतात. कितीकही वर्ष हे गर्भ शांत तसेच राहू शकतो.
1: श्रोते हो, आताच आपण टेस्ट ट्यूब बेबी मधल्या नवीन शोध याविषयी माहिती ऐकली. पुढील भागामध्ये याच विषयावर आणखी माहिती ऐकणार आहोत. मार्गदर्शन करणार आहेत स्त्रीरोग तज्ञ आणि आयव्हीएफ तज्ञ डॉक्टर मंजू जिल्हा मॅडम.
2: प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आपण ऐकला. आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: परिसर. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्या।

0: आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो. तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनर्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
1: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलले की नदीच्या छोटे छोटे ओळ हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती GR काढलंय की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे किंवा नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं. आज जेव्हा आपण परदेशात बघतो, इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला, त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचा डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाऊन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं. तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसतंय की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो, पण आपण त्याच्या काही हे करत नाही, आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत, म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला, तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे. आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चाललोय, म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो, कुठेही फिरवतोय. म्हणजे एक लक्षात ठेवा, नदीच्या मियांड्रिंग ही खूप गरजेची असते, म्हणजे जे फिरून फिरून जाते ना, म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीवबद्दल, माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला, आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे, त्या पद्धतीने नदी, त्याला मियांड्रिंग म्हणतात, ते मियांड्रिंग आपण संपून टाकलं. आपण काय केलं, आपण आपल्या नदीला स्ट्रेट करून टाकलं, आपल्या टाऊन प्लॅनिंगला पूर्ण मियांड्रिंग करून टाकलं, म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
0: श्रोतेहो, मागच्या 4 भागांमध्ये आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10.
3: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 6:55 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावतरंग. तत्पूर्वी
4: सावित्रीच्या लेकींसाठी क्रांतिकारी योजना, आर्यनंदी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम, कारकीन फाटा ढोरकीन तालुका पैठण, इथं इयत्ता 7वीत प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी शिक्षण अगदी मोफत. आजच संपर्क साधा. मोबाईल 705-705-2639.
5: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार

0: पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मीना खडीकर यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अ सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा.

अरुण दाते यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोतेहो भावतरंग कार्यक्रम 7:40 आणि आपण पुन्हा ऐकू शकाल आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

आषाढी वारी आनंद वारी, आषाढी वारी आनंद वारी, विठ्ठल नामाची गोडशी दोरी, टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी, माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरी नामाचा घोष, आषाढी वारी आनंद वारी, विठुरायाच्या भेटीची आसही भारी। आषाढी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढ वारी आनंद वारी 8 जुलै पासून रोज सकाळी 6:30 वाजता। लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतने, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढ वारी आनंद वारी।

मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भेसळयुक्त दूध विक्री केल्यास 10 लाख रुपये दंड, अन्न आणि औषध प्रशासनाचा इशारा. शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा राज्यव्यापी आंदोलन आणि राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितलं आहे. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी आयुक्तांनी काल नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

0: त्यांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन मुंडे यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ केली आहे. विभागानं काल प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत 13,474 अन्न नमुने तपासणीसाठी प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे काल धडक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत चुकीच्या पद्धतीनं साठवून ठेवण्यात आलेला 93 किलो खवा नष्ट करण्यात आला. तसंच अन्न नोंदणी अथवा वैध परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं नांदेड इथं गुरुवारी 2 शाळांमध्ये शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यात आली. तसंच 2,24,530 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. प्रयोगशाळेचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानकं कायद्यानुसार यासंदर्भात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनानं म्हटलं आहे. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारकडून काल विधानसभेत सांगण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठे आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल.
0: माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवून कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन, नस्तींचा जलदगतीने निपटारा आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता यासंदर्भात दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल अशी घोषणा सामान्य प्रशासन विभाग मंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांनी केली. काल विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अशासकीय विधेयकावर ते बोलत होते. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते काल विधानसभेत बोलत होते. राज्यातल्या 2 लाखांहून अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती सामंत यांनी दिली. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्यांनी नमूद केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. येत्या 5 जुलैला रामरक्षा या राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिरातल्या दानपेटी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांनीही या आंदोलनात सहभागी व्हावं, या आंदोलनात रामरक्षा तसंच हनुमान स्तोत्र सर्वांसोबत म्हणण्याचा मानस ठाकरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
2: तमाम हिंदूंना पक्ष वगैरे न बघता जे जे राम भक्त असतील, जे जे हिंदू आहेत, ज्यांना ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, पण जाब विचार असं वाटतोय की सगळेजण केवळ शिवसैनिकच नाही तर तमाम राम भक्त असतील, ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही, ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते सुद्धा हिंदू असतील तर ह्या याच्यामध्ये येऊ शकतील.

संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर इथं पोहोचली. सुमारे 25,000 वारकरी या दिंडीत सहभागी आहेत. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याकडे मार्गस्थ होईल. ही पालखी काल औंढा तालुक्यातल्या जवळा बाजार इथं मुक्कामी होती. पालखीच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात वारंवार होणाऱ्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिका आता स्वतंत्र पथक नेमणार आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी ही माहिती दिली. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून हॉटेल्स हॉस्पिटल्ससह खासगी आस्थापनांना फायर एनओसीबाबत विचारणा करून नोटिसा बजावण्यात येत आहेत. अग्निशमन विभागाचे प्रमुख अंकुश पांढरे यांनी ही माहिती दिली.

0: अग्निशामन विभागाचे प्रमुख अंकुश पांढरे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत 213 आस्थापनांना नोटीसा दिल्याचं पांढरे यांनी सांगितलं. धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षपदी अभिलाष लोमटे तर उपाध्यक्षपदी अविनाश माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात सहकार चळवळ अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यात या संस्थेचं मोलाचं योगदान आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार असल्यानं आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे. लातूर जिल्ह्यात पोलिसांनी 4,70,320 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा कार आणि मोबाईल फोन काल जप्त केला. देवणी तालुक्यातील वलांडी दवण हिप्परगा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालकानं कार रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला. आरोपीचा शोध सुरू आहे. जालना शहरात सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश करून 4 आरोपींना काल अटक केली. या आरोपींकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही अटक करण्यात आली असून सुमारे 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंबाजोगाई आंतरभारती शाखेचा स्नेह संवर्धन पुरस्कार यंदा अंबाजोगाई शहरातील तृप्ती स्वीट होमचे संचालक हरीश चुनीलाल खिलोशिया यांना जाहीर झाला आहे. येत्या 15 ऑगस्टला विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अन्य राज्यांतून अंबाजोगाईत स्थायिक झालेल्या आणि अंबाजोगाईच्या वैभवात भर घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. हरित महाराष्ट्र मोहिमेला काल हिंगोली जिल्ह्यात प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वड, पिंपळ आणि उंबर या देशी वृक्षांच्या रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं. लातूर महापालिकेचे नूतन आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी काल वरवंटी इथल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार केलेले कंपोस्ट खत, बायोगॅस प्रकल्प आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचीही त्यांनी माहिती घेतली. जालना इथं दिव्यांग पुनर्वसन केंद्रात काल दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते कृत्रिम पायाचं वितरण करण्यात आलं. मित्तल यांनी पुनर्वसन केंद्राची पाहणी करून इथल्या सुविधा अधिक सक्षम, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती दिली. भारत आणि इंग्लंड संघात आज दुसरा टी20 सामना होणार आहे. मँचेस्टर इथं सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. हवामान. राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, कोकण तसंच मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर वगळता सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात रात्रभरापासून पाऊस सुरू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भेसळयुक्त दूध विक्री केल्यास 10,00,000 रुपये दंड. अन्न आणि औषध प्रशासनाचा इशारा. शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी. आणि राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवाद, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्रोते, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषानंतर लगेचच 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित

करू. 7:40 भावतरंग, 8:40, 9:20, 10:30 आणि दुपारी 2 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:10 प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती, यामध्ये सायबर इन्शुरन्स याविषयी अशोक अमृतकर यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात भेटी गाठी या सदरात विक्रमी रक्तदानाचा आदर्श निर्माण करणाऱ्या रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्याशी साधलेला संवाद, तसंच साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आणि 1:05 गीत बहार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित करू. 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, सायंकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात शीतल पाटील या मैत्रिणीच्या स्वरचित कविता, 6:30 संस्कृतवाणी यामध्ये संस्कृत साहित्यातील सृष्टिगान हा संवादात्मक कार्यक्रम, लेखन आणि सहभाग वैशाली दापके आणि तरंगिणी खोत यांचा, तसंच 7:15 साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती हे तीनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित अर्णव चट्टोपाध्याय यांचं गायन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचा हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो आता ठीक 7:25 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉ मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद
0: सर. 50

0: 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये वीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये वीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा वीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे, तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता?
1: हे अत्यंत महत्वाचा बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळे इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाणाची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमच्या जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
0: बरं, 23 प्रक्रिया
1: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
0: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
1: नाही, आपण सर्वांना माहित आहे आता अल निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे, परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत. कारण अनेक आजार बळावलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळे जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूनं आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि भावी पिढी जी आहे विशेषतः विद्यार्थी यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे, तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
0: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
1: नाही, ह्याला पोखरा असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं, पोखरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत, पर्यावरण

0: च्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोकरा काम करत आहे आणि त्याच्यासोबत आमचा एमओयू झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरले जातात किंवा ट्रायकोडर्मा आहे, आजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोकराच्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोकराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते, जे काही बायोफर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर. आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत तसंच एफपीओज आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता?
0: आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे, कारण आतापर्यंत मी आता सीओ जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेलं आहे आणि हे जे तिन्ही घटक आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात फार्मर्स ग्रुप तयार होतात त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रभावामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल, मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात. बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
1: अरे वा, खूपच चांगलं, कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत, त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल?
0: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायो फर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या, कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरते शेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही यावेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं, उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर, आमचे फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे, कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा, तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये. आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, महामंडळ आपल्या सोबतीला आहे, त्यामुळे कुठेही खचून न जाता उदास न होता, संकटही येणारेच असतात, संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत, त्यामुळे आपण महामंडळ आपल्या सोबत

0: आहे. मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप
0: धन्यवाद.
1: मनापासून आभार. श्रोते हो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिल खुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: महाराष्ट्र शासनाचा
1: एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
2: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
3: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
2: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:40 आणि 5 सेकंद झाली आहेत. भावतरंग कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं देवदत्त साबळे यांचं.
1: सावित्रीच्या लेकींसाठी क्रांतिकारी योजना. आर्यनंदी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम कारकीन फाटा ढोरकीन तालुका पैठण इथं इयत्ता 7वीत प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी शिक्षण अगदी मोफत. आजच संपर्क साधा. मोबाईल 705 705 26 39.

0: श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर मोहम्मद रफी यांचा होता. श्रोतेहो, गरम गरम चहानं भावी छान प्रसन्न सकाळ आणि आनंदी क्षणांनी उजळावं जीवन आभाळ, अशाच आनंदी क्षणांचा अनुभव आपण घेत आहोत भावतरंग कार्यक्रमातून आकाशवाणीच्या सोबतीनं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

आषाढवारी आनंदवारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता।

लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो भावतरंग हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीसह छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो आता ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तसंच 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथं त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4

दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोला लस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल, मालवाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद, उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7 सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या असं मार्गारिटा यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10,00,000 रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तानस्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशत

0: दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या, तसंच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लिओनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळे, तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर, ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, 8:40 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं अंजाना या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं विठ्ठलभाई पटेल यांचं गीत गहरा जखम या चित्रपटासाठी हे गीत गायलंय किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी.

0: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।
2: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz वर। कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे प्रेमनगर या चित्रपटातलं। किशोर कुमार, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार SD बर्मन।

अब्दुल्ला या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात FM 101.7 मेगाहर्ट्सवर. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता ठीक 9 वाजता उर्दूतून प्रादेशिक बातम्या प्रसारित करीत आहोत.

0: झालेलं आहे. हा, माझं पॅन अपडेटसाठी मला लिंक आली होती, ती लिंक मी क्लिक केली आणि माझे पैसे गेले. हे माझ्या स्वतःसोबत झालेलं आहे आणि आजच्या काळात ही सगळ्यात मोठी गरज आहे. कारण जसं आपण एक एक पैसा जो मेहनतीने कमवतोय आणि आपल्याला वाटतं आपल्या बँकेत खूप सेफ आहे, आज तो तिथेही सेफ नाही आहे. म्हणजे आपला पैसा आज कुठेच सेफ राहिलेला नाही आहे. जसं आपण घर बनवताना किंवा प्रत्येक रूमला जसं लॉक करतो आणि परत मेन डोअरला तीन तीन सेफ्टी दरवाजे लावतो, तसं आज आपल्या पैशांसाठी सुद्धा वेळ आलेली आहे की आपल्या पैशांना सुद्धा आपण कसं इन्शुअर करू शकतो. त्यासाठी हा सायबर इन्शुरन्स म्हणून एक नवीन योजना आलेली आहे, जी स्पेशली फक्त ऑनलाईन फ्रॉड जे आहेत प्रत्येक प्रकारचे, मग ते बँकेचं असेल किंवा तुमचं फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम, आता जेवढं काय तुमचे सोशल मीडिया आहेत त्या सगळ्यांसाठी लागू होणार एक सायबर इन्शुरन्स आलेला आहे.
1: आता आपण म्हणालात की सोशल मीडियाच्या द्वारे बऱ्यापैकी हे स्कॅम होत आहेत, तर मग याच्यामध्ये नेमके कोणत्या प्रकाराने आणखी स्कॅम होतात?
0: हे सोशल मीडियामुळे बरेचसे फ्रॉड झालेले आहेत. जसं फिशिंग लिंक आहे, यूपीआय फ्रॉड आहे, ओटीपी फ्रॉड आहे. कारण जस्ट तुम्हाला एक लिंक पाठवली जाते, त्या तुम्हाला काहीतरी विचारलं जातं, मग सांगितलं जातं की एक ओटीपी द्या, आपण न कळतो ओटीपी दिला जातो. आणि आता तर असं लागलं ओटीपी जरी नाही दिला तरी सुद्धा फ्रॉड होत आहे. तर अशा प्रकारचे फ्रॉड आहेत. सोशल मीडिया अकाउंट आहे, जसं मी आता सांगितलं की सोशल मीडिया आहे, तुमची कोणीतरी ओळख आयडेंटिटी चोरली त्यांनी आणि त्याच्यावर काहीतरी असं काही टाकलं की ज्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होणार आहे, मानसिक नुकसान होणार, तर ते आर्थिक आणि मानसिक नुकसान सुद्धा हे इन्शुरन्स आपल्याला संरक्षण देते. त्यामध्ये अजून एक क्रेडिट कार्ड फ्रॉड आहे, त्यानंतर फेक कस्टमर केअर कॉल आहे. बऱ्याच वेळेस फोन येतात लोकांना का तुमच्या अशा असं ह्या इन्शुरन्स कंपनीकडनं तुम्हाला इतका बोनस मिळणार होता पण तो तुमच्या अकाउंटला अजून जमा झालेला नाही आहे, तर तुम्हाला जर तो हवा असेल तर आम्हाला काही डिटेल्स पाहिजे तर तुम्ही तेवढे डिटेल आम्हाला प्रोव्हाइड करा. तुम्ही जर ते डिटेल प्रोव्हाइड केले तुम्हाला काही मिळण्याच्याऐवजी तुमच्या अकाउंटमधून पैसे चालले जातात, तर हा फ्रॉड सुद्धा या इन्शुरन्समध्ये कव्हर होतो. त्याच्यापुढे अजून डेटा चोरी, जसं मी बोललो की एखादी मोठी संस्था आहे जी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आणि सगळं काम त्यांचं ऑनलाईन आहे, तर अशा कुठल्या संस्थेचा जर काही डेटा चोरी झाला असेल किंवा करप्ट झाला असेल काही कारणामुळे तर तो सुद्धा या गोष्टीमध्ये कव्हर होतो.
1: मग सायबर इन्शुरन्स घेतल्यावर कोणते फायदे मिळतात? बरं,
0: सायबर इन्शुरन्समुळे आर्थिक नुकसान भरपाई मिळू शकते, तसेच काही पॉलिसीजमध्ये काही पर्टिक्युलर सुविधा आहेत. तुम्हाला फक्त ऑनलाईन फ्रॉड संरक्षण घ्यायचं आहे तुम्ही तेवढंच घ्या, बरेच वेगवेगळे त्याला पर्याय आहेत. त्यानंतर डेटा चोरी, जसं एखादी संस्था सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे तर त्यांचा डेटा जर काही चोरी झाला जो महत्वाचा आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परत कस्टमरसाठी, तो डेटा कव्हर करण्यासाठी जो काय खर्च येतो तो खर्च कंपनी बेअर करते किंवा ह्या विम्यामध्ये ते कव्हर होतं. त्यानंतर जसं सोशल मीडिया हॅकिंग कव्हर, जसं मी म्हटलं तुमची ओळख त्यांनी हॅक केलेली आहे बरोबर आहे आणि त्याच्यासोबत त्यांनी जर काही असं फ्रॉड केला की ज्याच्यामुळे तुम्हाला मानसिक आणि आर्थिक नुकसान होणार आहे, ते मानसिक आणि आर्थिक नुकसान सुद्धा इथे भरून येईल. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही कोर्टात जावं लागलं, काही करावं लागलं, तर त्या कोर्टाची सुद्धा फीस, लिगली फी सगळी ह्या पॉलिसीमध्ये कव्हर आहे. काही गोष्टींसाठी जर आयटी एक्सपर्टची गरज पडत असेल तर त्या आयटी एक्सपर्ट सुद्धा ही कंपनी या इन्शुरन्स कव्हर मार्फत पुरवते.
1: मग सामान्य माणसानं सायबर इन्शुरन्स घ्यावा का? बरं,
0: सामान्य माणसाने कव्हर का घ्यावा किंवा घ्यायला पाहिजे का? नक्कीच. पूर्वी फक्त आपण बघितलं की खूप कमी लोक त्याचे ऑनलाईन कामं करायचे किंवा मोठमोठ्या कंपन्या ज्या होत्या त्याच फक्त ऑनलाईन काम करायच्यात. परंतु आता आपण जर बघितलं चहावाला सुद्धा त्याच्याकडे सुद्धा ते क्यूआर कोड ठेवलेला आहे. 2 रुपये 5 रुपये लोक सुद्धा फोन पे नाही करतात किंवा यूपीआय नाही करतात. याचा अर्थ काय झाला की आज सगळ्यांच्या हातात जसा ज्याच्याकडे मोबाईल आहे त्याच्याकडे हा फ्रॉड होण्याची शक्यता आहेच आहे. म्हणजे हा इन्शुरन्स त्यांनी सुद्धा घ्यायला ज्याच्या प्रमाणात, ज्यांना वाटतं मी फक्त यूपीआयच वापरतो बाकीचं मी सोशल मीडिया वापरतच नाही, तर त्यांनी तेवढ्या पुरता सुद्धा आम्ही त्यांना इन्शुरन्स देऊ शकतो. हा, ते सुद्धा अवेलेबल आहे. तसं आज जर बघितलं आपण विद्यार्थी आहे, नोकरदार आहेत, गृहिणी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, मोबाईल ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे फ्रॉड होण्याची शक्यता 100% आहे. त्या सगळ्यांनी ज्यांच्याकडे मोबाईल आहे सगळ्यांनी हा इन्शुरन्सचा विचार करायला हरकत नाही.
1: सर, आता एखाद्याला सायबर फ्रॉडला सामोरं जावं लागलंच तर त्यानंतर त्यांनी स्वतःचं रक्षण कसं करावं?
0: सायबर फ्रॉड म्हणजे काय असतं की कोणी कॉल करेल, एखादा ओटीपी मागेल किंवा काहीतरी एखादी लिंक आलेली असेल ती आपल्याला अनोळखी असते किंवा असं वाटतं की माझ्या बँकेने पाठवलेली आहे किंवा माझी मी जिथं काम करतोय त्या संस्थेने मला ती पाठवली आहे ते असं दर्शवलं जातं तिथं. त्याला क्लिक करू नये. जिथं आपलं कन्फर्म होत नाही, कोणीतरी सांगत नाही आपलं कलिक किंवा जो कोणी ऑफिसमधला आहे किंवा आम्ही तुम्हाला लिंक पाठवली आहे त्याच्यावर तुम्ही काय तर ऍक्शन घ्या. पण जर असं काही नसेल आणि कुठली जर लिंक आली असेल शक्यतो ती लिंक ओपन करायची नाही. कुठला ओटीपी जर कोणी मागत असेल आपल्या माहितीच्या पलीकडे जर तो ओटीपी असेल त्याला ओटीपी देऊ नये. क्यूआर कोड स्कॅन करताना काळजी घ्यायची आहे. ज्याला आपण पेमेंट करतो आहे त्याचं नाव आहे का, त्याच्यात आलंय का, ते नाव जर आलं असेल तरच ते पुढे पेमेंट प्रोसेस करायचं, नाही तर मग पेमेंट प्रोसेस नाही करायचं. असं नेट बँकिंग आहे, तुमचं यूपीआयचं पण पासवर्ड आहे. जिथं जिथं तुम्हाला पासवर्ड वापरावा लागतो असा पासवर्ड वापरायचा का जो आपल्या नावाशी वगैरे संबंधित नसेल, आपल्या डेट ऑफ बर्थशी संबंधित असेल. म्हणजे तो असा मजबूत पासवर्ड असला पाहिजे की तो कोणालाही सहज ओपन करता येणार नाही, ही आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वायफाय जे आहे, जिथं सार्वजनिक वायफाय असेल तिथं शक्यतो बँकिंग व्यवहार टाळावेत, म्हणजे करूच नाही.

0: तिथं तिथे सुद्धा फ्रॉड होण्याची खूप जास्त शक्यता असते. आणि मोबाईल आणि ऍप्स नेहमी अपडेट ठेवावेत. मोबाईल कंपन्यांकडनं जे अपडेट येतात ते अपडेट ठेवावे, कारण त्याच्यामध्ये सिक्युरिटी त्यांनी प्रोव्हाइड केलेली असते मोबाईल इट सेल्फ. तर मोबाईल कंपन्यांकडनं ज्यावेळेस स्वतः अपडेशनसाठी येईल त्याच वेळेस मात्र तो अपडेट व्हायला पाहिजे. आणि संशयास्पद किंवा कुठल्याही कॉलवर किंवा मेसेजवर विश्वास ठेवायचा नाही.
1: सर मग एखाद्या व्यक्तीचं सोबत जर सायबर फ्रॉड झालाय तर त्या व्यक्तीने नंतर काय करावं? मग
0: तर ती तात्काळ बँकेला माहिती द्यावी जे काय तुमच्यासोबत घडलंय ते, संबंधित कार्ड किंवा UPI ब्लॉक करावे. त्यानंतर सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर अर्जंट कॉल करायचा आहे, त्यांना सगळी माहिती सांगायची असं झालेलं आहे. त्यानंतर अजून एक cybercrime.gov.in म्हणजे government.in वर तक्रार द्यावी. तुम्ही जितक्या लवकर

0: वर तक्रार द्यावी. तुम्ही जितक्या लवकर ऍक्शन घ्याल तितक्या लवकर तुमचे पैसा सेफ होण्याची शक्यता आहे. विमा कंपनीला सुद्धा त्वरित माहिती द्यावी, वेळेवर कारवाई केल्यास म्हणजे तुमचं होणारं नुकसान कमी होऊ शकतं.
1: सर मग सायबर इन्शुरन्स काय फक्त पैसे चोरी गेलेला असेल तरच उपयोगी पडतं का आणखीन काही कारणांसाठी?
0: म्हणजे फक्त ऑनलाईन फ्रॉडच याच्यामध्ये कव्हर होणार का? तसं नाहीये. ऑनलाईन फ्रॉड कव्हर होईल, डेटा चोरी कव्हर होईल, तुमची ओळख चोरी झालेली आहे जसं सोशल अकाउंट आहे ते जर कोणी हॅक केलेलं आहे त्याच्याने जे काही नुकसान होणार आहे ते सुद्धा आपण कव्हर करू शकतो. त्याच्यामध्ये जेवढे गुन्हे आहेत तेवढ्यासाठी संरक्षण आहे. आता कोणाला किती घ्यायचे तो आपला त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. कोणाला कशाचा यूज आहे त्या हिशोबाने त्यांनी तो घ्यावा म्हणजे तेवढा त्यांचा प्रीमियम जाईल. जास्तीचा प्रीमियम द्यायची गरज पडणार नाही.
1: सर मग जाता जाता आता सायबर इन्शुरन्स बद्दल तुम्ही लोकांना काय सांगा?
0: आता मी बऱ्याच वर्षापासून इन्शुरन्स मध्ये काम करतोय, जवळजवळ 40 वर्ष झाले. जीवन विमा, आरोग्य विमा, वाहन विमा हे आतापर्यंत आम्ही करत आलो आहे. पण जसजसं जग बदलत चाललंय आणि जसजसं जग डिजिटल होत चाललंय तर डिजिटल गुन्हे पण वाढत चालले. तर नक्कीच डिजिटल गुन्ह्यांपासून आपल्याला संरक्षण मिळवण्यासाठी नक्कीच आपल्याला सायबर सेफ म्हणून जो एक नवीन विमा प्रकार आलेला आहे त्याची आपण नक्कीच माहिती घेऊन आपल्यासाठी गरजेचा विमा घ्यायला पाहिजे.
1: अमृतकर सर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना सायबर इन्शुरन्स याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, अर्थनीती या कार्यक्रमात आपल्याला देखील प्रश्न विचारायचा असेल तर आपण या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपला प्रश्न विचारू शकता. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 85 54 93 22. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 85 54 93 22. या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे आपण प्रश्न विचारू शकता. कृपया या भ्रमणध्वनी क्रमांकावर कॉल करू नये. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
3: अमृत प्रभा आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर. गर्भसंस्कार, योगा, सौंदर्य, विविध शारीरिक विकार, लहान मुलांचे विकार, मानसिक आजारांवर उपचार देणारे क्लिनिक अमृत प्रभा. संपर्क 91 12 82 28 11.
4: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती यामध्ये सायबर इन्शुरन्स याविषयी अशोक अमृतकर यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 9:20 आणि 36 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, चित्रपट गीत म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर ती संस्कृतीची, भावनांची आणि काळाची नोंद असते. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक श्रेष्ठ गीतकार झाले, त्यात काही मोजकी नावं आहेत ज्यांच्या शब्दात भारतीय संस्कृतीचा गंध, अध्यात्माची खोली आणि कवी मनाची निर्मळता एकाच वेळी जाणवते. त्यापैकी एक प्रतिभावान गीतकार भरत व्यास यांचा आज स्मृतिदिन. ऐकूया भरत व्यास यांनी शब्दबद्ध केलेली काही हिंदी चित्रपट गीतं.

0: गूंज उठी शहनाई या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार. एनपीएस संचय सोबत.

भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरात, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट सती सावित्री. श्रोत्या, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया राणी रूपमती या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं भरत व्यास यांचं गीत, संगीतकार एस एन त्रिपाठी.

मुकेश यांनी गायलेलं भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस एन त्रिपाठी यांचं आणि चित्रपट राणी रूपमती. श्रोतेहो, याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण गीतकार भरत व्यास यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांची काही हिंदी चित्रपट गीतं ऐकली. एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचंही छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

मोहिदेंची मंजुळा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेपूडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं. श्रोतेहो गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे निखारे या चित्रपटातलं. महेंद्र कपूर आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात फमू शिंदे यांची गीतरचना, संगीतकार बाळ पळसुले.

तुझा मुळग जगण्याच सब्बान मला विखावलं तुझा मुळग जगण्याच

0: पटली रे पटली या चित्रपटातलं सुरेश वाडकर, साधना सरगम यांच्या स्वरात विवेक आपटे यांचं गीत, आपण ऐकलं संगीत होतं अनिल मोहिले यांचं.
1: आषाढी वारी आनंद वारी, आषाढी वारी आनंद वारी, विठ्ठल नामाची गोडशी दोरी, टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी, माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरिनामाचा घोष. आषाढी वारी आनंद वारी, विठुरायाच्या भेटीची आसही भारी. आषाढी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढ वारी आनंद वारी, 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता. लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढ वारी आनंद वारी.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट देवमाणूस आणि या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोत्यांनो, गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 10:25 आणि 10 सेकंद झाली आहेत.

युगायुगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते 10:30 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नए तराने. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिल तो पागल है या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार उत्तम सिंग.

हरिहरन आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विशाल भारद्वाज यांचं आणि चित्रपट हुतू तू. श्रोत्या नई दराने हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे फुल और काटे या चित्रपटातलं. आलिशा चिनॉय आणि उदित नारायण यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना, संगीतकार नदीम श्रवण.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं आणि चित्रपट हम आपके दिल में रहते हैं. श्रोते हो, नई दराने कार्यक्रमात शेवटी ऐकूया समीर यांची गीत रचना संगीतकार आनंद मिलिंद स्वर अभिजित आणि साधना सरगम यांचा आणि चित्रपट आज का गुंडाराज.

0: श्रोते नये दराने हा कार्यक्रम आपण ऐकला एफएम 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी जय छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता 11 वाजता आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र प्रसारित करीत आहोत.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन आणि उन्नत उडान योजनेची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते आज होईल. तसंच शासकीय पदांवर नियुक्ती झालेल्या 54,000 तरुणांना पंतप्रधान नियुक्तीपत्रे प्रदान करतील. त्यानंतर गुजरात इथं सेमीकंडक्टर प्रकल्पाचं ते उद्घाटन करणार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केलं. स्वामी विवेकानंद यांनी भारताची सांस्कृतिक आणि सभ्यता विषयक जाणीव जागृत केली आणि देशाचं शाश्वत ज्ञान जगापर्यंत पोहोचवलं असून त्यांची आत्मविश्वासू, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. आपल्या अमोघ वक्तृत्वानं जगाला भारतीय संस्कृतीचं दर्शन विवेकानंदांनी घडवलं. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना अभिवादन केलं. राज्यात आजपासून ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. या कालावधीत मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्यानं सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं काल रात्रभरापासून जोरदार पावसानं हजेरी लावली असून सध्या हलक्या सरी कोसळत आहेत. रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट रस्त्यात सातत्यानं भूस्खलन, दरड कोसळणं, झाडं रस्त्यावर पडणं अशा घटना घडत आहेत. त्यामुळे हा रस्ता 6 जुलैपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 4 फुटानं वाढ झाली आहे. पंचगंगा नदीसह वारणा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. या नद्यांवरील 7 बंधारे पाण्याखाली गेले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून कळवण तालुक्यातील चणकापूर प्रकल्पात मध्यरात्री 1 वाजता विसर्ग करण्यात आला. भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गोसीखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून धरणामधून 2,500 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. अमरनाथ यात्रेच्या पहिल्या दिवशी मोठा उत्साह दिसून आला. खराब हवामान आणि सततच्या पावसानंतरही पहिल्याच दिवशी 12,168 भाविकांनी अमरनाथ गुहेत दर्शन पूर्ण केलं. पहलगाम आणि बालाटाल आधार शिबिरांवरून भाविकांच्या पुढील तुकड्या चोख सुरक्षा व्यवस्थेसह रवाना होत आहेत.

0: आहेत. बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यात पिंपळखुटा आणि लासुरा गावात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 4 जण जखमी झाले. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून ऊस, कापूस आणि सोयाबीन या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागानं तात्काळ उपाययोजना करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू झालं. यावेळी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे तसंच विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी मतदान केलं. भारत आणि इंग्लंड संघात आज दुसरा टी20 सामना होणार आहे. मँचेस्टर इथं सायंकाळी 7 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करून पुढील फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. आता कोलंबियाचा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना सुरू आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी आहे. छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते 11:05 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेणुका सुतवणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, पावसामुळे वातावरणात आलेला गारवा, वीकेंडमुळे असलेला रिलॅक्स मूड किती आल्हाददायक वाटतंय ना. अशा या सुखद वातावरणात हातात गरम चहा आणि आकाशवाणीवर सुमधूर गाणी, मग काय, आजचा दिवस छानच जाणार, हो ना.

श्रेया घोषाल आणि उदय मुजुमदार यांनी गायलेलं गुरु या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं. श्रोतो, भारताचे एक महान तत्वज्ञ आणि समाजसुधारक स्वामी विवेकानंद यांचा आज स्मृतिदिन. बालपणापासूनच त्यांची बुद्धिमत्ता, जिज्ञासा आणि सत्याच्या शोधाची ओढ विलक्षण होती. 1893 अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी माझ्या प्रिय अमेरिकन बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी भाषणाची सुरुवात केली आणि त्या एका संबोधनानं सभागृहातील हजारो श्रोत्यांची मनं जिंकली. भारताची अध्यात्म परंपरा, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश त्यांनी जगभर पोहोचवला. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हे त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. म्हणूनच भारतात त्यांचा जन्मदिन 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

हम सब उस्ताद है या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि सहकार यांनी गायलेलं असद भोपाली यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. रसिक हो, आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत अशा गीतकाराविषयी ज्यांच्या शब्दात भारतीय संस्कृतीचा सुगंध, भक्तीचा गोडवा, प्रेमाची कोमलता आणि जीवनाचं तत्वज्ञान एकाच वेळी अनुभवायला मिळतं. ते म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान गीतकार

भरत व्यास यांचा आज स्मृतिदिन. साहित्याची आवड आणि कविमन यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. श्रोतो, काही गाणी काळाच्या पलीकडे जातात आणि अजरामर होतात. त्यापैकीच एक गीत म्हणजे 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या 2 आंखे 12 हात या सिनेमातलं ए मालिक तेरे बंदे हम. मंडळी,

मंडळी, ही केवळ प्रार्थना नाही तर माणुसकी, सदाचार आणि करुणेचा संदेश आहे. आजही अनेक शाळांमधील सकाळ या गीतानेच होते. ऐकूया भरत व्यास यांच्या प्रतिभेची साक्षी देणारं हे गीत.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं आणि चित्रपट दो आखे बारा हात. श्रोते हो, 6 जानेवारी 1918 रोजी राजस्थानातील बिकानेर इथं जन्मलेल्या भरत व्यास यांना लहानपणापासूनच कविता आणि साहित्याची आवड होती. घरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण असल्यानं भारतीय पुराणकथा, संत वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला. त्यामुळे त्यांच्या शब्दात भारतीय संस्कृतीची माती आणि अध्यात्माचा सुगंध कायम राहिला. मंडळी, आता यानंतरचं जे गीत आपण ऐकणार आहोत ना, ते आहे नवरंग या चित्रपटातलं. प्रेमाचं वर्णन चंद्र, रात्र आणि स्वप्नांच्या माध्यमातून इतक्या काव्यमय पद्धतीनं करणारी गीतं फारच कमी आहेत. ऐकूया भरत व्यास यांच्या कल्पनाशक्तीचं हे सुंदर उदाहरण असलेलं छानसं गीत.

भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात. संगीतकार सी रामचंद्र आणि चित्रपट नवरंग. रसिक हो, हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता जेव्हा गीतांमध्ये उर्दू शायरीचा मोठा प्रभाव होता. अशावेळी भरत व्यास यांनी आपल्या संस्कृतप्रधान सहज आणि साहित्यिक हिंदीची वेगळी वाट निवडली.

त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक गाण्याला प्रसंगानुरूप शब्द देत. त्यांच्या लेखणीत कृत्रिमता नव्हती, त्यामुळेच त्यांच्या गीतांमधली भावना आजही तितकीच जिवंत वाटते. मंडळी, भरत व्यास यांची आणखी एक विशेषता म्हणजे निसर्गाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी. त्यांच्यासाठी फुलं, झाडं, आकाश, चंद्र, तारे हे केवळ निसर्गाचे घटक नाही तर सृष्टीकर्त्याच्या कलाकृती होत्या. याच भावनेतून जन्माला आलं एक अतिशय लोकप्रिय गीत, ये कौन चित्रकार है. चित्रपट होता बूंद जो बन गए मोती. या गीतात निसर्गाच्या प्रत्येक रंगामागे एका अदृश्य चित्रकाराची कल्पना मांडली आहे. हे गाणं ऐकल्यानंतर निसर्गाकडे आपण एका वेगळ्याच दृष्टीनं पाहू लागतो. या गीताला स्वर लाभला आहे मुकेश यांचा आणि संगीतकार सतीश भाटिया.

वाह, किती सुंदर विचार आहे ना या गीतात. प्रत्येक फुलामध्ये, प्रत्येक ऋतूमध्ये आणि प्रत्येक सूर्योदयात एखाद्या महान कलाकाराचा स्पर्श आहे, अशी भावना भरत व्यास यांच्या शब्दात सहजपणे उमटते. श्रोतो, भरत व्यास यांच्या लेखणीतून समाजाला प्रेरणा देणारी अनेक गीतं जन्माला आली. त्यापैकी एक म्हणजे संत ज्ञानेश्वर चित्रपटातलं ज्योत से ज्योत जगाते चलो. हे गीत आपल्याला सांगतं, ज्ञान, प्रेम आणि माणुसकीचा प्रकाश स्वतःपुरतं न ठेवता इतरांपर्यंत पोहोचवता राहा. एका दिव्यानं दुसरा दिवा पेटवावा, तसंच चांगुलपणाची साखळी पुढे नेत राहणं हाच या गीताचा संदेश आहे. मंडळी, भरत व्यास यांच्या शब्दांचा हा प्रकाश आजही तितकाच तेजस्वी आहे.

0: संत ज्ञानेश्वर या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. रसिकहो, भरत व्यास यांना वाटायचं की गाणं हे थेट श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणूनच त्यांची भाषा सोपी पण विचारांनी समृद्ध होती. त्यांच्या गीतांमध्ये भक्ती आहे पण उपदेश नाही, प्रेम आहे पण उथळपणा नाही, आणि तत्वज्ञान आहे पण अवघडपणा नाही आहे. त्यांच्या प्रत्येक गीतात जीवनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळते. हीच त्यांच्या लेखणीची खरी ताकद होती. आजही जुनी गाणी आवडणाऱ्या रसिकांच्या मनात भरत व्यास यांचं स्थान अढळ आहे. त्यांच्या शब्दांना काळाची मर्यादा नाही, म्हणूनच त्यांच्या रचना पिढ्यान पिढ्या गुणगुणल्या जात आहेत.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात सर्वांच्या मनात.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात.

0: आषाढ वारी आनंद वारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार. तेव्हा श्रोते हो ऐकायला विसरू नका 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता.
1: श्रोते हो मराठी गीतसृष्टीचा इतिहास जेव्हा उलगडला जातो ना तेव्हा काही नावं मनात आपोआप उमटतात. त्या नावांमध्ये अत्यंत आदरानं घेतलं जाणारं एक नाव म्हणजे पी सावळाराम यांची आज जयंती. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ज्यांना जनकवी या उपाधीनं गौरवलं त्या पी सावळाराम यांचं खरं नाव निवृत्ती रावजी पाटील असं होतं. 4 जुलै 1914 रोजी त्यांचा जन्म झाला. साध्या माणसांच्या भावना नात्यातील जिव्हाळा मातृत्व प्रेम विरह आणि भक्ती या सर्व भावभावनांना त्यांनी अतिशय सहज सरळ आणि हृदयस्पर्शी शब्द दिले. त्यांच्या लेखणीत कृत्रिमता नव्हती, होती ती माणुसकीची ऊब आणि मराठी संस्कृतीचा सुगंध. मंडळी, जुन्या मराठी चित्रपट संगीताची एक खासियत म्हणजे त्या काळातील गाण्यांमध्ये भावना अधिक, शब्दांना महत्व, सुरांना साज आणि आवाजाला भाव यांचं सुंदर मिश्रण असायचं. त्याच सुवर्ण काळातलं एक गीत धर्मकन्या या चित्रपटातलं गोड गोचिरी लाज लाजिरी ताई तू होणार नवरी. लहान भावंडांनी आपल्या ताईसाठी म्हटलेलं हे गोड गाणं. आजच्या वेगवान काळातही हे गीत रेडिओवर ऐकलं की मनात नकळत जुन्या आठवणी जाग्या होतात. गाण्यातले शब्द तरी किती साधे सोपे बघा ना, नथणी बुगडी भरझरी शालू फुलांच्या माळा, पण तरीही हे गाणं आपलंसं वाटतं.

धर्मकन्या या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. रसिका हो, पी सावळाराम यांना लहानपणापासूनच कविता आणि लोकजीवनाची ओढ होती. त्यांची गाणी म्हणजे मराठी माणसाच्या मनातल्या भावना होत्या. आईच्या मनातली माया, लेकीच्या सासरच्या वाटेवरची हुरहूर, प्रेमातली कोमलता, भक्तीतील समर्पण आणि ग्रामीण जीवनाचा सहज सुंदर गंध, हे सगळं त्यांच्या गीतांमध्ये अगदी नैसर्गिकपणे उतरलं. म्हणूनच त्यांची गाणी प्रत्येक घरातली, प्रत्येक कुटुंबातली वाटतात. म्हणजे आता जे गीत मी ऐकवणार आहे ना, ते आहे बायकोचा भाऊ या चित्रपटातलं. निसर्ग आणि प्रेमाचा सुंदर मिलाप असलेलं हे गीत. कोकिळेचा आवाज, फुलांचा सुगंध आणि मनातली हळवी भावना, या सगळ्यांना शब्दात पकडण्याची जादू पी सावळाराम यांच्याकडे होती. याची प्रकर्षानं जाणीव होते ते हे गीत ऐकल्यानंतर.

बायकोचा भाऊ या चित्रपटातला आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोतो, पी सावळाराम यांच्याबद्दल एक सुंदर आठवण सांगितली जाते. ती म्हणजे ते म्हणायचे की गीत हे लोकांच्या ओठांवर रेंगाळलं तरच ते खरं यशस्वी ठरतं. म्हणूनच त्यांच्या गीतांमधली आई, मुलगी, शेतकरी, भक्त आणि सामान्य माणूस हा नेहमीच खरा आणि जिवंत वाटतो. त्यांच्या रचना आजही नव्या पिढीला तितक्याच जवळच्या वाटतात. मंडळी, पी सावळाराम यांच्या भक्तिगीतांमध्ये ईश्वरावरील नितांत प्रेम, भक्ती आणि ओढ सहजपणे दिसून येते.

वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. स्वर लता मंगेशकर यांचा होता. रसिक हो, आजच्या वेगवान काळातही पी सावळाराम यांची गाणी ऐकली की मन क्षणभर शांत होतं. साधेपणातलं सौंदर्य काय असतं हे त्यांच्या गीतातून जाणवतं. म्हणूनच काळ बदलला, संगीताचे प्रवाह बदलले, तरी पी सावळाराम यांच्या शब्दांचा सुगंध आजही तितकाच दरवळतो. त्यांच्या कारकिर्दीत अनेक श्रेष्ठ संगीतकारांनी त्यांच्या शब्दांना सुरांची साथ दिली. विशेषतः वसंत प्रभू यांच्या चाली आणि सावळाराम यांच्या शब्दांची जोडी मराठी संगीत विश्वात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाते. आता ऐकूया सागर आणि क्षितिजाच्या साक्षीनं प्रेम व्यक्त करणारं एक सदाबहार गीत. या गीतातील शब्द, चाल आणि गायकी यांचा संगम म्हणजे मराठी भावसंगीताचा सुवर्णक्षण.

पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेणुका सुतवणे आपली रजा घेतेय.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. FM 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजं तवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं.

सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणी

0: मित्रांनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटी गाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत. भेटीगाठी केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा अशी आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18 वर्षी वडील आर्मीमध्ये भरती झाले होते आणि फेब्रुवारी 1988 ला वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 89 मध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
0: बरं सर, मग कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?
2: मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सही रजिस्ट्रेशन सेम डे केलं. म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कम्प्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं.
0: छान. ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
1: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं 2022 ला. माझं पहिलं रक्तदान होतं. तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स, मला असं वाटलं होतं की मी घाबरली, किंवा ती निडल असते ना ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले.
0: बरं.
1: पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केला.
0: खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
2: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली, तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय किंवा, पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते म्हणजे जेव्हा आपल्या व्हेनमध्ये ती टाकली जाते तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाईप वाटतं.
0: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
2: नाही, इंजेक्शन घेतो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाहीये.
0: अंकिता ताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
1: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो, किंवा केस गळती होते, किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे चुकीचे गैरसमज आहे. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे

0: एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं. आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतात.
1: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
0: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं. आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं असं नसतं. सकाळी सकाळी गुड शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके, याच्याने लवकर तयार होतं रक्त. म्हणजे महिलांना त्याची गरज असते दर महिन्याला. आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतंच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही. आपण असं म्हणतो की माझे केस गळताय, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे, त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जात ते, मग नंतर नवीन रक्त तयार होतं ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहितीये. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
1: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
2: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MSW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या. NSS मार्फत किंवा समाजकार्यामार्फत जे वर्कशॉप वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठे मोठे वर्कशॉप असतात, समाजकार्याचे वर्कशॉप असतात, NSSची मोठी मोठी शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात. तुमच्याच शैक्षणिक जीवनातले, म्हणजे जसं आता मी MSW करतोय तर मला बऱ्यापैकी MSW विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात, तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत की तो आपल्यापासून स्वतःहून दूर जावा. तो त्याच्या सुखीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा, त्या हिशोबाने तो जाऊ शकतो. पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव्ह पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर, म्हणजे आपले नंबर सेव्ह पाहिजे. तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मेसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मेसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली. आम्ही व्हॉट्सअपचे 8 ग्रुप तयार केले आहेत, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते.
1: बरोबर.
2: समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे, तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत, आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलिसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात. आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालंय, कोणी मामा म्हणतं, कोणी काका म्हणतं, जे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज.

0: की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली. मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या, की मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ते रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात. मग आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर, अगदी छान सर तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट की बरोबर माझा रक्तगट काय आहे ज्याला माहीत असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
0: खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाहीये आणि कागदावर पण मावणार नाही इतकी तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलिसिमियाच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं थॅलिसिमियाच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागणं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे. तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय की साधारण एका थॅलिसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कोणी काल 1-2 दिवसा पहिले आजारी होतं, किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल, तर आपण ते मेन्शन म्हणजे ते आपण सपोज करून या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते. आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच. म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ऍप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलिसिमियाच्या योद्ध्यांची आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे. म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ऑटोमॅटिक ऍप्लिकेशन मार्फत कळेल, मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवता आहात डिजिटल, पण एखाद्या तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
0: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. मग त्या रिक्वायरमेंटनुसार जसं असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत जे आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे अशा अशा रुग्णाला रक्त लागतंय तर ते आपल्याबरोबर यायला तयार होतात, ते स्वतःही रक्तदानाला तयार होतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ का, ते नाही म्हणते, म्हणतात की नाही नाही दादा आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा, म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
1: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला, तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो, पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
0: ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहेत की जे आमच्या बरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत, की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात, पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा, आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
2: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी

0: आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो. म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना, तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच जाईल, किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या अॅनिव्हर्सरीला. म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. आणि ते बरोबर ते दोन तीन तीन एक महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचंय.
1: बरं बरं, संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई, आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे, किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाहीये, मग मला जर रक्तदान करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी?
0: सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची एक खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचंय. त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती

0: त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावा लागेल, म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरतीच जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना, कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती आणि त्यांच्या हिमोग्लोबिनवरती परिणाम होतो. महिलांचं हिमोग्लोबिन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार, तुम्हाला घेऊन जाईल तिथे, तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते.
1: पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर
0: भीती असते हो, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू. तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता यांचा HB चेक करा, यांचं ब्लड ग्रुप चेक करा, म्हणजे ते मोफत होऊन जातं. त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपलं HB पण मोफत झाला, हा, आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं HB बरोबर असलं तर म्हणता की चला आता तुम्ही रेडी आहेत, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही. ते म्हणता की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं HB वाढवून या. आणि HB वाढवायला खूप असे अतिप्रमाणात दिवस नाही लागत, आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये गूळ शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं HB असतं ना तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
1: वा खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करते, तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई आता तुम्ही दोघंच आहे ना पती पत्नी, 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
0: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलंय. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय, कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाहीये की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे जेठ जेठानी आम्ही दोघे आणि माझ्या दोन जुळ्या मुली आणि जेठानीचे दोन मुलं, असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता, कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8 वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग, आणि आम्ही पण येऊ का असे म्हणतात. आमचं रक्तदान कधी होईल, त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना तर त्या आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे, आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
1: ताई आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो, आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी, तर पण एक महिला आहे तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं, मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं, ताई काय सांगाल याबद्दल?
0: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे, कारण की रक्त कमी झालेलं असतं शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती

0: संतुलित आहार डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी चहा बिस्किट असं घेतलं पाहिजे म्हणजे आपली एनर्जी काय टिकून राहते आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.
1: छान. तर आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
0: गैरसमज हेच राहतात की तुम्ही रक्तदान दिलं तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील असं गैरसमज असतात आणि हाडं ठिसूड होतात, कॅल्शियम खूप कमी होतं. हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते आणि आपली एनर्जी ही डबल द्विगुणित होते आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते.
1: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगताय याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई तुम्ही दोघंही आम्हाला सांगा की रक्तदानामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला. अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसेमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
0: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थॅलिसेमियाचा मुलगा होता, त्याने कॉल केला होता मला आणि मेसेज सुद्धा पाठवला होता. तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिता ताई, आज मदर डे आहे. माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदात्या माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थॅलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला पण तुम्ही मला जगण्याची जीत दिली. रक्ताने शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थॅलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर्स डेच्या कोटी कोटी शुभेच्छा.
1: खूप छान,
0: तुला मानाचा मुजरा ताई.
1: खरंच अगदी भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे.
0: हो,
1: खरंच हा अविस्मरणीय असा अनुभव तुमचा.
0: हो, माझा हा अविस्मरणीय खरंच अनुभव आहे
1: ताई. याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
0: धन्यवाद.
1: आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांना आणि विशेषत महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
2: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पिढीजात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जे आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पिढीजात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पिढीजात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
1: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणारा आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिताताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
3: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य

सत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो, यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं.

0: सखींनो, तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना. एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या ठिकाणी होणारच ना. आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे. मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास.
1: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्या साहित्य सरिता काव्य कट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत. चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात. मायाताई, नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या.
2: नमस्कार. काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे. मी माया धुप्पड, जळगावहून, आणि मी बालसाहित्यिका, कवयित्री आणि लेखिका आहे.
1: खूप छान मायाताई, आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे. आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित. जयश्री, तुझा परिचय करून दे.
3: नमस्कार. काव्य सरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत. मी सौ जयश्री काळवीट. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
1: अजून मैत्रिणीनो, आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे संध्या. संध्या, तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे.
4: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन, जळगाव येथील मुझे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे.
1: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे ज्योती वाघ. ज्योती, तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना.
5: नमस्कार. साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते. मी ज्योती उत्तमराव वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे. कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद.
1: मायाताई, तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा.
2: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे.
1: हो.
2: नवे उखाणे, या

0: वाह वाह खूप सुंदर मायाताई.
1: क्या बात आहे मायाताई, खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर सुरुवात तुम्ही केलेली आहे.
0: संध्या तू काय सादर करणार आहेस आज?
2: मी थोडा वेगळा भाव घेऊन आलेली आहे. एक निसर्ग हा विषयाने सुरुवात मायाताईंनी केलेली आहे. या निसर्गातच राब राब राबणाऱ्या ज्या आपल्या बळीराजाच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या किती समाधानी आहेत, समाधानाने ते जीवन जगत आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे म्हणजे तक्रार नाहीच. जी आहे परिस्थिती त्यात किती आनंदाने त्या जगतात हे माझ्या या कवितेतून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय.
0: नक्की
2: ऐकूया माझी कविता कोंदण. कोंदण या शब्दाचाच एक मला खर तर खूप अप्रूप वाटतं की हिरा ज्या ठिकाणी बसवला जातो ती जागा, त्या जागेशिवाय त्यालाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही. म्हणजे ते दोघं एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहेत, तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती,
0: त्याच्या घरची लक्ष्मी,
2: ते समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे. चंद्र मोडी झोपडीला निळगुडीचे कुंपण सडा

कष्ट तो या राब तो या नाही कधी भूण भूण परमेशाचे सख्यान घेतले असारे गुण परमे

0: वा, संध्याकाळी गोड आवाज आहे का तुझा?
1: धन्यवाद
0: जयश्री. तू आज काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी?
2: मुक्त छंद हा काव्य प्रकार मला खूप आवडीचा आहे, माझ्या खूप आवडीचा आहे. आणि कसं आहे, मुक्त छंद पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे.

0: आवाज आहे आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो, तर आपण जशी डायरेक्ट पोळी नाही खात, तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची, मग आपण कणिक भिजवतो, मग ती लाटतो, मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते. तसा मुक्त छंद आहे. म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार असला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो. की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो. जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो. तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर आधारित एक कविता या ठिकाणी वेगळे मी सादर करायचा प्रयत्न करते. चहा. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचं. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. काकणभर जरा जास्तच घालावी साखर, काकणभर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध.
1: वा.
0: प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा. सकाळच्या प्रसन्न वेळी पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने नितळ मनाच्या गाळणीने, नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी. वाहताज वाहताज.
1: वा वा वा. जयश्री, ह्या नंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला पाहिजे.
0: नक्कीच.
1: अगदी
0: छान आलं घालून करते.
1: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
2: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाईल.
0: धन्यवाद.
1: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे.
0: वाहताज.
1: ज्योती, तू काय आणलं आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आपण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गझल आपल्या समोर सादर करणार आहे. गझलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजा कतीला. जाळ्यात गुंतले मी फसले नजा कतीला. मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे.
1: वा वा.
3: मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. अल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. अल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही.

0: पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते.
1: इर्शाद,
0: मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे. मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे, येताच शेवटाला निघणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर ज्योती. गझल विषयी सांग ना काही.
0: गझल हा जो प्रकार आहे, थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. ती मुक्त छंद असेल, कधी ती यमकबद्ध येऊन जाते, पण ते उत्स्फूर्त. पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं, पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत, मात्रावृत्त, अक्षरगण वृत्त. मात्रा वृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात, पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत, बरेच वृत्त आहेत. त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल, एखादं वृत्त घेतल्यानंतर ज्या लगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गझल बांधायची असते.
1: तर मैत्रिणींनो, किती सुंदर गझल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली.
2: फारच सुंदर गझल होती. सखू निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलेलं, परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे. या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.
1: मायाताई, तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलंय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात.
2: हायकू तीन ओळींचा काव्यप्रकार हा जपानी काव्यप्रकार आहे. माझा हा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला, शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना, काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही, किंवा कल्पनाशक्तीचा तिथे वापर नाहीये. निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू. आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो. म्हणजे वाचकांचे अनुभव, त्यांची कल्पनाशक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात. रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात. एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे दोन तीन जणींनी अर्थ सांगा. हा, तुम्हाला काय वाटलं? खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब. पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झालीये पण ही चालते. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब, काही थांबले काही ओघळले.
1: वा वा, खूप सुंदर. जीवनाशी निगडीत असा हा हायकू आहे.
3: मायाताई, तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आसव जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण महत् प्रयासाने परत पाठवतो.
2: धन्यवाद. आणखी एक दोन हायकू सादर करते. रखरखणारं ऊन, रखरखणारं ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता.
1: वा वा वा वा, क्या बात है, क्या बात है. सुंदर सुंदर. संध्या,
4: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे.
1: वा, नक्की.
4: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथं गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये, त्या म्हणजे त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं. आणि म्हणून 5:30 समुद्र किनारा गाठला. अगदी निवांत पौडलेला तो समुद्र आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खरं तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे.
1: वा,
4: तो कसा कुठल्या कुठल्या रूपात भेटला? पितृशक्ती जी मला भेटली ती खूपच अनोखी आहे. तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते. आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते. कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा. हे खळखळणाऱ्या अथांग सागरा,

0: हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांग ना रे जरा, मला सांग ना रे जरा. तुझे ते चारी दिशांना खळखळणारे, तुझे ते चारी दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला भरल्या नयनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास. खूप छान. तुझ्या सर्रक नेणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना, तेव्हा हे समुद्रा, तेव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास. हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना, तेव्हा लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदाश्रू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू भासलास. तुला गंमत सांगू हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू, तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. सांग ना रे खळखळणाऱ्या सागरा, सांग ना, कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीच्या माझा कसा दूर होईल बरे. हे दर्यासागरा, हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला तिथेही वर्षाव प्रेमाचा अमाप भेटला. मला वर्षाव प्रेमाचा अमाप भेटला.
1: खूप सुंदर संध्याताई. खर तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील त्यांचे आजोबा ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे.
0: आणि
1: एक सागराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. अतिशय सुंदर अशी भावस्पर्शी कविता आपण सादर केली.
2: खूप सुंदर.
3: या ठिकाणी हायकू मुक्तछंद चारोळ्या यांनी हा जो साहित्य सरिता मंचचा जो आपला जो कट्टा आहे त्याच्यातली जी गुंफण आहे त्यातली ही छान फुलं त्याच्यामध्ये गुंफली गेली. माझी पुन्हा एकदा एक गझल सादर करते मी आणि एक पुन्हा एक छानसं पुष्प गुंफण्याचा त्याच्यात मी एक प्रयत्न करते. गझल सादर करत असताना स्वतःची मूळची गझल घेण्या अगोदर आपल्याच गझलीतला एक मतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गझलेला अजून चार चांद लागतात. माझ्या दुसऱ्या गझलेचा मतला आणि दोन शेर या ठिकाणी अगोदर सादर करते. एक मतला दोन शेर की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, पाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. शेर घेते की चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. एक शेर आणखी घेते की भेटणे चोरून राणी छंद माझा सांग बोभाटा कसा गावास होतो. जेव्हा आपल्या शेरांना वावा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह येतो. गझल आहे, गझलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा.
2: बर,
3: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला सांगू कसे घराला येताच दे खुलासा.
2: बर,
3: सांगू कसे घराला येताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी पक्षास

0: कोण वाली इतकाच दे खुलासा आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. पुढचा शेर आवडीचा आहे की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, पाणी विभागते का याचाच दे खुलासा, पाणी विभागते का याचाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. शेवटचा शेर घेते. देशात माजलेला आकांत आज रोजी, देशात माजलेला आकांत आज रोजी, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा.
1: वा ज्योती, खूपच छान लिहितेस तू गझल. ही गझल ऐकताना आम्ही सगळ्या जणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजे, तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान, खूप छान.
2: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केलेली आहेस, छान वाटलं
3: खरंच, खूप छान. तर मैत्रिणींनो, आजची आमची काव्य मैफल आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली आणि आपल्या ह्या सगळ्या वनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार हे निश्चितच.
4: नमस्कार.

साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे. सखींनो, आता वेळ झालीये कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या. पुन्हा भेटूच नवीन विषयासह. तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा. तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

एफएम 101.7 मेगाहर्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचा एक वाजतोय. सुरुवातीला आमच्या केंद्राचं बातमीपत्र, त्यानंतर 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारणांतर्गत गीतबहार हा कार्यक्रम आणि 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला काही क्षणात ऐका आमच्या केंद्राचं बातमीपत्र.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. केंद्रीय गृह मंत्रालयानं बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या 23 व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. या व्यक्तींचा संबंध जैश ए मोहम्मद, लष्करे तय्यबा आणि इतर संघटनांशी होता. जम्मू काश्मीरमधील घुसखोरी, दहशतवादी भरती, शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि हल्ल्यांचं नियोजन यासारख्या विविध कारवायांमध्ये सहभाग असल्यामुळे त्यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय तपास संस्था सारख्या संस्थांना संबंधित व्यक्तींचा निधी रोखणे, शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर निर्बंध घालणे आणि त्यांची मालमत्ता जप्त करणे शक्य होणार आहे. या कायद्यामधील सुधारणा लागू झाल्यापासून सरकारने 80 व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. आज जागतिक सहकार दिन. हा दिवस दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी जगभरात साजरा केला जातो. या दिनानिमित्त केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा आणि विस्तार मिळाला असून सहकार विद्यापीठ, आधुनिक प्रशिक्षण केंद्रे आणि नव्या क्षेत्रांमधील संस्थांच्या सक्षमीकरणामुळे शेतकरी, महिला, छोटे उद्योजक आणि कामगारांचं जीवन बदलत असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. राज्यात आज सर्वत्र जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. 3 रेल्वे मार्गांची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरा सुरू झाली असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. पालघर जिल्ह्यातही आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साठलं असून प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 27.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 83.6 मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्यातील सांडवा, कालवा आणि विद्युतगृहाद्वारे विविध धरणातून विसर्ग सुरू आहे. जालना जिल्ह्यात यंदा प्रथमच श्री संत मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा होईल. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातल्या विविध भागातून शेकडो वारकरी दिंड्या टाळ मृदुंगाच्या गजरात सहभागी होणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी जालना महानगरपालिकेकडून स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृह, वीजपुरवठा तसंच पालखी सुशोभीकरणासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जालना आणि वाशिम जिल्ह्यात आज 2 अपघात घडले. या दुर्घटनांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ 2 बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. जालना वडीगोद्री महामार्गावरील गलाटी नदीच्या पुलावर सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात सुमारे 25 ते 30 प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. गंभीर जखमींवर अंबड इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंबड आगाराची बस भांबेरी इथून शालेय विद्यार्थ्यांना घेऊन अंबडकडे येत होती तर दुसरी बस अंबडहून बीडकडे जाताना हा अपघात घडला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा रोडवरील कुपटा घाटात सकाळी ट्रक आणि कार यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. कुपटा इथून मानोराकडे येत असलेल्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलिसांनी काल कारवाई करून प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारं वाहन ताब्यात घेत चालकाला अटक केली. या कारवाईत वाहनासह एकूण 30,40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी क्रोएशिया ग्रँड चेस टूरमधील रॅपिड प्रकारात दिमाखदार यश मिळवलं. काल झालेल्या 3 सामन्यात विजय मिळवून त्याने फ्रान्सच्या अलिरेजा फिरुझा याच्या बरोबरीने संयुक्त आघाडी घेतली. इव्हान सारिक, बोगदान डॅनियल डिक आणि अनिश गिरी यांचा पराभव करत प्रज्ञानंदनं ब्लिट्स प्रकाराला सुरुवात होण्यापूर्वी गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. तर दुसरीकडे विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश याने कालचे 3 सामने बरोबरीत सोडवले. सध्या तो 10 गुणांसह संयुक्त आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा 2 गुण मागे आहे. आता ही स्पर्धा 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारात प्रवेश करत असून यातच स्पर्धेचा अंतिम विजेता निश्चित होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10. नमस्कार.
1: वाहिनी श्रोते हो, आपण ऐकतात आमचं हे कार्यक्रम. आपण प्रसारभारती

च्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता आहात. श्रोते हो, दुपारचे 1:05 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज गीत बहार या कार्यक्रमात कवी पी सावळाराम यांनी लिहिलेली काही छानशी गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, आज 4 जुलै पी सावळाराम यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने ऐकूया त्यांनी लिहिलेली काही छानशी मराठी चित्रपटातील गीतं. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे, मोलकरीण या चित्रपटातील वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं.

श्रोतेहो, नामवंत गीतकार कवी पी सावळाराम यांचा आज जन्मदिवस. पी सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती राजजी पाटील. पी सावळाराम यांनी शालेय वयापासूनच त्यांना काव्याची गोडी होती आणि पुढे ते शिक्षणासाठी सांगलीला त्यांनी महाविद्यालयात दाखला घेतला. तिथे त्यांना शिक्षक म्हणून लाभले थोर कवी माधव जुलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन. तिथेच या सर्जनशील मनाच्या पी सावळाराम यांच्या काव्यकळा फुलू लागल्या. त्यांच्या संपर्कात ते आले आणि तेव्हा त्यांनी सौंदर्य नसते रंगात सौंदर्य असते अंतरंगात उघडूनी पाहे या ओळी असलेली काळा गुलाब शीर्षकाची कविता लिहिली. पी सावळाराम यांच्या अनेक कविता अनेक गीतं खूप गाजली. आज कार्यक्रमात ऐकूया त्यांनीच लिहिलेली काही छानशी गाणी. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत शिकलेली बायको या चित्रपटातील वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं हे गीत आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि उक्षा मंगेशकर यांच्यासह सहकारी यांनी गायलेलं.

श्रोतेहो, वर्ष 1943 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर पी सावळाराम हे कुर्ला मुंबई इथे रेशनिंग ऑफिसरमध्ये रुजू झाले. वर्ष 1949 मध्ये राघू बोले मैनेच्या कानात हे त्यांचं पहिलं भावगीत एचएमव्ही कंपनीने ध्वनिमुद्रित केलं. रामराम पाहुणं या चित्रपटाचे गीतलेखनही त्यांनी केले. गीतलेखनाला वेळ देता यावा यासाठी कुर्ल्याच्या रेशनिंग ऑफिसमधला त्यांचा जो जॉब होता, त्यांची जी सरकारी नोकरी होती, ती त्यांनी सोडली. सुमारे 50 हून अधिक चित्रपटांच्या कथा पटकथांचे लेखक त्यांनी केले. त्यांच्या कवितेत भाव, भक्ती, कुटुंबातील संबंध हळुवारपणे गुंफले आहेत. आपण ते अनुभवतोच त्यांच्या प्रत्येक गीतामध्ये. त्यामुळे त्यांच्या सर्वस्पर्शी कविता पाहून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्यांना जनकवी ही उपाधी दिली. कुसुमाग्रज असं म्हणतात की पी सावळाराम यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांद्वारे महाराष्ट्रातील असंख्य घरापर्यंत, नवे घरातल्या स्वयंपाकघरातही त्यांची गाणी, त्यांची गीतं पोचलेली आहेत. ऐकूया त्यांनीच लिहिलेलं पुत्रभावा ऐसा या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत. संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

प्राध्यापक पी सावळाराम यांनी जवळपास 700 ते 800 गाणी लिहिली. त्यामध्ये अनेक त्यांची भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपट संगीत याचा समावेश आहे. जनकवी ही उपाधी त्यांना मिळालेलीच होती. श्रोत्यो, घरातल्या स्वयंपाकघरापर्यंत अगदी प्रत्येक स्त्री मनाला, त्यांच्या भावनांना स्पर्श करणारी त्यांची अनेक गाणी, आणि ती प्रत्येक गाणी आपल्याला आजही ऐकली तरी तितकीच भावस्पर्शी वाटतात. ऐकूया यानंतरचं गीत. मोलकरीण या चित्रपटातील हे गीत आहे आशा भोसले यांच्या स्वरात. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं.

श्रोतेहो, पी सावळाराम यांना 1982 सालचा गदिमा पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. माने पी सावळाराम यांचं 21 डिसेंबर 1997 रोजी निधन झालं. अनेक भावस्पर्शी भावगीतं, भक्तिगीतं आणि चित्रपट गीतं तसंच लघुकथा त्यांनी लिहिल्या. आज त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांनीच लिहिलेली काही छानशी चित्रपट गीतं आपण गीतबहार या चित्रपटात संगीताच्या कार्यक्रमात ऐकली. कार्यक्रमातील शेवटचं गीत आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे मोलकरीण या चित्रपटातील, माफ करा श्रोतो, बायकोचा भाऊ या चित्रपटातील हे गीत. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवणार आहोत.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे समाप्त करीत आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या ठीक 1:30.

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू. आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते. सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 150,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या

0: AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजश्कियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या 3 सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदन डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याने कालचे 3 सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजल मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन एरियस यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेरेजचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेसीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोलबरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 पराभव केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं हीच स्थिती पुढील 2-3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या 17:00 सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:00

0: 40:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: धाराशिव जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाई संदर्भात पाणीसाठे तपासणीसाठी भरारी पथक स्थापन, योग दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा आणि केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात विश्वास विकास आणि जनकल्याण अभियानाला सुरुवात.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
2: संभाव्य एल निनो परिस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच कोणत्याही प्रकारचं अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांनी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संभाव्य अल निनो परिस्थितीच्या अनुषंगानं पाणी टंचाई, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, उपयुक्त जलसाठ्याची सद्यस्थिती तसंच चारा टंचाईसारख्या विषयांचा आढावा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या हरित धाराशिव अभियान 2026 या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक वनीकरण विभागानं निसर्गाच्या विविध आव्हानांवर मात करत तब्बल 35 लाखाहून अधिक दर्जेदार रोपांची निर्मिती केली आहे. 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वन महोत्सव साजरा करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात सहभागी होण्याचं आवाहन सामाजिक वनीकरण विभागानं केलं आहे. विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा 719 मतांनी विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात यानिमित्त योगाभ्यास घेण्यात आला. सुमारे 700 नागरिक यात सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यात 19 मंडळांमध्ये योग दिनाचा कार्यक्रम पार पडला. धाराशिव जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ होऊन संतुलित लिंग गुणोत्तर राखलं जावं तसंच गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या उद्देशानं PCPNDT कायद्यांतर्गत धाराशिव जिल्हा सल्लागार समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात सकारात्मक वाढ घडवून आणण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सातत्यानं कार्यरत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबवण्यात आली. याअंतर्गत 5 वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी ग्रामीण भागात 1101 आणि शहरी भागात 125 अशा एकूण 1226 लसीकरण बूथची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर गर्भवतींसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत जिल्ह्यात 3941 गर्भवतींची तपासणी करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिन, जागतिक पर्यावरण दिन तसंच केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीनं प्रत्येक बूथवर 21 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. तेर इथून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विश्वास विकास व जनकल्याण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध लोककल्याणकारी कार्यक्रम राबवले गेले. यात मतदारसंघातील 500 प्रतिष्ठित व्यक्तींची भेट, प्रगती पथ यात्रा, आयुष्मान भारत, PM आवास, लखपती दिदी यासारख्या योजनांसाठी नोंदणी शिबिरे, नैसर्गिक शेती कार्यशाळा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या योगपटूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. हिंदवी चौरे हिनं सब ज्युनियर वयोगटातील फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात उत्कृष्ट कौशल्याचं प्रदर्शन करत सुवर्ण पदकाची कमाई केली. तिच्या या यशामुळे भारताच्या पदक तालिकेत मोलाची भर पडली असून ती जागतिक योगासन स्पर्धेसाठी भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी जिल्ह्यातली दुसरी योगपटू ठरली आहे. धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू सतीश साबळे यांनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
0: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आपण ऐकलात. आता ऐकूया एक गीत.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अव सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।

अमित कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं जवानी या चित्रपटातलं. गीत होतं गुलशन बावरा यांचं आणि संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन यांनी. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया डॉन या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं गीत. गीत आहे अंजान यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

आषाढी वारी आनंद वारी, आषाढी वारी आनंद वारी, विठ्ठल नामाची गोडशी दोरी, टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी, माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरिनामाचा घोष, आषाढी वारी आनंद वारी, विठुरायाच्या भेटीची आसही भारी। आषाढी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढवारी आनंदवारी 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता। लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढवारी आनंदवारी।

0: कालिया या चित्रपटातलं आशा भोसले, किशोर कुमार आणि सहकार यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया महान या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत. गीत अंजान यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन.

महान या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं अंजान यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन. या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 2:30 होत आहेत. आता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकले. हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 3 वाजतायत आता. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 3:10 आपण विविध भारतीचं प्रसारण पुन्हा ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण

0: विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी, महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत, असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा, सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या GDP मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत, असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं, यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळं राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं 3ही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला दुपारी 2 वाजून

0: 50 मिनिटांनी भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
1: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल, 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती आहे.
0: मेट्रो मार्गिका 2A च्या तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरण फाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, APMC, MIDC परिसरात पाणी साचलं आहे तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
2: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आत्तापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालनामार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9:00 ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकले. हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 5:30 होत आहेत. आता युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो. मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
0: मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: अरे, हा काय प्रश्न अचानक मध्येच, आणि तोही असा
0: प्रश्न? म्हणजे अगं, साधा प्रश्न आहे. जीवनसाथी म्हणजेच जीवनभर, म्हणजेच जीवनभर अर्थात शेवटपर्यंत साथ देणारा.
1: अरे हो, ते कळलं मला, पण असं अचानक विचारल्यामुळे जरा वेगळं वाटलं रे.
0: अच्छा, ओके ओके. तर मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: आई, बाबा?
0: नाही.
1: मग नवरा?
0: नाही.
1: बायको?
0: मुलगा? नाही.
1: मुलगी?
0: नाही.
1: मित्र?
0: नाही.
1: अरे मग कोण?
0: आपला खरा जीवनसाथी असतो ते म्हणजे आपलं शरीर.
1: अरे हो की.
0: एकदा का आपल्या शरीराचं प्रतिसाद देणं थांबलं की मग आपल्या सोबत कोणीही नाही.
1: अगदी बरोबर बोललास बघ. आपण आणि आपलं शरीर मरेपर्यंत एकत्र राहतं.
0: आपण आपल्या शरीरासाठी काय करतो ही आपली जबाबदारी आहे.
1: आपण आपल्या शरीराची जितकी काळजी घेऊ तितकी शरीर आपली काळजी घेईल.
0: मला काय वाटतं मित्रांनो, की आपलं शरीर म्हणजे हाच आपला कायमचा पत्ता आहे जिथे आपण राहतो.
1: हीच आपली मालमत्ता, अर्थात आरोग्यम धनसंपदा. आणि ही संपदा इतर कोणीही शेअर करू शकत नाही बघ.
0: आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे, कारण आपलं शरीरच खऱ्या आयुष्यातील आपला जोडीदार आहे.
1: दर्शन, तू जो हा विषय काढलायस ना, खरच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे रे. म्हणजे बघा ना मित्रांनो, नुकताच आपण जागतिक योग दिवस साजरा केला. व्यायामाचं महत्व आपण लोकांना सांगितलं आणि हल्ली सगळेच लोक आरोग्याची काळजी घ्यायला लागलेत.
0: हो, काळजी तर घेतलीच पाहिजे ना. आणि मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय. पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती असते, तेव्हा आपल्या आरोग्याची आणि आपल्या जोडीदाराची अर्थातच आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे, नाही का?
1: अगदी बरोबर. पण पावसाळा म्हटला की एक वेगळाच

0: आनंद होतो बघ. आणि या दिवसात फिरायला जायची मज्जा तर काही औरच.
1: हो ना, पण फिरायला जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे बरं का. पावसाळ्यात प्रतिबंधित स्थळी जाणं, प्रवेश निषेध असताना एखाद्या ठिकाणी जबरदस्ती जाणं हे धोक्याचं ठरू शकतं, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
0: दर्शन, मला ना एक प्रश्न पडलाय बघ.
1: काय?
0: जशी थंडी ही गुलाबी असते तसा पावसाळा काय असतो रे?
1: हे मला सांगता येणार नाही बरं का. हा, पण मी जर लेखक किंवा कवी असतो तर नक्कीच पावसाळ्याला काहीतरी उपमा दिली असती.
0: कदाचित आपल्या मित्रांना माहिती असेल. मित्रांनो, पावसाला काय म्हणतात किंवा काय म्हणता येईल याचा तुम्ही विचार करा. तोवर आपण घेऊया एक म्युझिक.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: मित्रांनो, आपली एक मैत्रीण आहे जी कवितांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिते.
0: चला तर मग ऐकूया आपली मैत्रीण शीतल पाटील हिच्या स्वरचित कविता.
2: माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माझ्या सर्व जिद्दीला आणि हट्टाला ती एकटीच मला पुरली. माय माझी प्रेमळ तिची माया माझ्यानं कधी नसरली. दुःख माझे सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. दुःख सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. नीज माझ्या डोळ्यात दाटली की अहोरात्र ती जागायची. लेकरू माझं आनंदानं झोपेल म्हणून अंगाई ती म्हणायची. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणं. लेकरू माझी मोठी मास्तरीण वहीण. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणं. लेक माझी मोठी मास्तरीण वहीण म्हणून काळजावर दगड ठेवून शाळेला एकटं मला सोडायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात. काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात. माय लई कोमल माझी पण कमजोर ती मुळीच नाही. माय माझी लई कोमल पण कमजोर ती मुळीच नाही. जीवनाच्या वाटेवर आलेत संघर्ष किती पण माय माझी भक्कम खचली कधी नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. सण कुठलाही येवो मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. सण कुठलाही येवो मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. मला मिळालेलं हे जगणं तिचं, माझ्या वाट्याला यश कष्टाचं फळ तिचं. तरीही माझ्या जगण्यावर हक्क तिनं कधी दाखवला नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. तिच्या विना आयुष्याचा कागद माझा कोरा. अमाफ तिची माया या मायेची महिमा शब्दात व्यक्त करणं मला जमत नाही. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. पुढील कविता आहे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा. कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. आज स्वप्नांनाही गुगलवर डाउनलोड करू पाहतो. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. इंटरनल एक्सटर्नल स्टोरेज गच्च भरून सुद्धा म्हणानं किती रे तू दिन. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्कारच हिरावून घेतले. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्कारच हिरावून घेतले. आई बापाला सुद्धा नमस्कार तू सोशल नेटवर्कवर म्हटले. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. विकिपीडियाही हतबल सांगू शकत नाही नेमका आहे काय हा प्रकार. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. इमोशन्स सिम्बॉलने तर केलं नाहीसं माणसातलं कन्व्हर्जन. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. परिवार सोडून म्युच्युअल फ्रेंडच वाटू लागले आज नातेवाईक. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा. कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. पुढील कविता आहे चले चलो. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. प्रत्येकाची जीवनशैली आहे इथे वेगळी. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटलं आहे अजून माणुसकी. परंतु बघता हा अमानुषपणाचा प्रकार. मनात चटकन येतो विचार. बघता हा अमानुषपणाचा प्रकार.

मनात चटकन येतो विचार, भलेही वाढली इमारतीची उंची, माणुसकी मात्र खाली आली. नीतिवान शिवरायांच्या राज्यातही माणसाची नीती भ्रष्ट झाली. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. माणूसच आज माणूस रूपी राक्षस बनून माणसास खात आहे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्यातच होत आहे घमासान लढाई. ही तुझी जात आणि ही माझी जात यातच विसरत चाललाय माणूस आज माणुसकीची जात. या जाती धर्माचा चष्मा डोळ्यावरून उतरवून तर बघा आज उरलाय का इथं कोणी कोणाचा सगा. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास, यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. परंतु पुरे झाले आता, मनात बांधूया एकच गाठ, पाठीचा कणा ठेवून ताट, चालूया केवळ भारत विकासाची वाट. चले चलो. यानंतर पुढील कविता आहे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्वी परिवाराशी धडपड. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची, उभा राहताच धडपड तुझी नोकरी मिळवायची. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. निज डोळ्यात दाटून आली परी अंगाई गायला कुणी नाही. आई म्हणते लेकरू माझं कलेक्टर होणार, बापानं सांगितलं पोरं तू डॉक्टर व्हायचं. मग पोरानं स्वप्न पूर्ण करायला आई बापालाच सोडून द्यायचं. म्हणता जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. मग ज्याच्यात जीव ओतला तो स्वप्न पूर्ण होताच आई बापाला कसं रे सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरट सोडून जातं. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. धन्यवाद.

0: मित्रांनो.
1: मित्रांनो, डॉक्टर श्रुती पानसे या मेंदू आणि शिक्षण अभ्यासक आहेत. त्यांचा मी काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि तो मी तुमच्या सोबत शेअर करतो.
0: तर त्याचा विषय होता की आपल्याला आठवतं ते नेमकं कसं.
1: कपाटाचं दार उघडलं की त्यामध्ये आडव्या फळ्या असतात. या आडव्या फळ्यांमध्ये कधी कधी उभ्या फळ्याही असतात. या एवढ्यासाठी की आपल्याला वस्तू नीट ठेवता याव्यात आणि मुख्य म्हणजे सापडाव्यात. तर आपल्या आठवणींचेही असे कप्पे असतील का?
0: फोटोच्या अल्बमची रचना यापेक्षा वेगळी असते. एक एक पान उलटत जाऊ तसतसे नवनवीन फोटो दिसत जातात. आपल्या आठवणींची अशी पानं असतात का की डब्यात लाडू भरून ठेवावेत तशा आठवणी भरलेल्या असतात? तळाचा लाडू काढायला अवघड तशा जुन्या आठवणी पण तळाशी गेलेल्या असतात का? तर नाही.
1: यापैकी कोणतीही आठवणींची रचना नाही. या सर्व वस्तू मानवनिर्मित आहेत त्यामुळे त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या आठवणी मेंदूत साठवलेल्या असतात. मेंदूतल्या न्यूरॉन्सची रचना निसर्गनिर्मित आहे. निसर्गाचाच एक भाग आहे. इथे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित निर्मिती एकमेकांपासून किती वेगळी आहे यातला फरक लगेच लक्षात येतो.
0: मेंदूतल्या आठवणींचे न्यूरॉन्स हे कप्प्याप्रमाणे किंवा डब्याप्रमाणे नसतात तर झाडांच्या फांद्यांप्रमाणे असतात. मोठ्या फांदीला लहान लहान फांद्या फुटत जातात त्याप्रमाणे आठवणींची रचना केलेली असते. झाडांच्या फांद्या, मूळ किंवा वीज चमकताना जशा रेषा चमकतात ना तशी ही रचना असते.
1: त्यामुळे एका आठवणीतून दुसरी आठवण येते असं नाही तर ती फुटत जाते. कोणती आठवण कधी उद्दीपित होईल हे आपण सांगू शकत नाही.
0: समजा पाठ केलेले पाडे म्हणायचे आहेत. पाडे म्हणताना फक्त पाडेच आठवायला हवेत. जर ते कपाटातल्या कप्प्यात असते तर फक्त पाडेच आठवले असते पण तसं होत नाही. पाडे म्हणताना आपल्या समोर

0: ज्यात ते लिहिले आहे ती वही किंवा ते पुस्तकही डोळ्यासमोर येतं. खोलीत, झोपाड्यावर बसून, पायरीवर, टेबल खुर्चीवर कुठे बसून पाढे आपण पाठ केलेत ते सगळं आठवत जातं.
1: हो, कोणी पाढे पाठ करून घेतले असतील तर आई, बाबा, शिक्षक त्या व्यक्तीही आठवतात. पाढे पाठ करत असताना मागून चहाचा वास आला असेल तर तो सुद्धा मध्येच डोकावून जातो. या आठवणी मध्येच फुटतात आणि भलतीकडेच नेतात.
0: अशी ही आपल्या मेंदूची करामत. कितीतरी गोष्टी आपला मेंदू साठवत असतो आणि भलत्याच ठिकाणी भलत्याच आठवणी एकामागे एक देत जातो.
1: हो ना, आणि मला तर ऐन परीक्षेवेळी आठवायचंच नाही, विसरच पडायचं मला.
0: मित्रांनो, अभ्यासच केला नाही तर आठवेल बरं कसं?
1: अभ्यास तर करायचो आम्ही
0: गपे. मित्रांनो, दर्शन आणि त्याच्या गोष्टींना काही हातपाय नसतात, त्यामुळे ते सोडा आणि माझ्यासोबत ऐका एक छानसं गाणं.

0: सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
0: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या

0: आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणी
1: FM 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

श्रोतेहो 6 वाजतायत. सुरुवातीला हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून आणि 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 6:10 आमच्या केंद्राचं बातमीपत्र प्रसारित होईल. सुरुवातीला ठीक 6 वाजता ऐका हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 13% वाढ. सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी सहकार शिक्षण निधी उभा करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत संसदेचं पावसाळी अधिवेशन. मुंबई महानगर क्षेत्रासह अनेक भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत. आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्यांनी मराठवाडा गजबजला. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दरात 13% वाढ केली आहे. आता हे दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाल्यानं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार देशात कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या कांद्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्हं नाहीत, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 150,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानुसार शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभांपासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलनाचा इशारा या संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. आज मुंबईत राज्य सरकारच्या सहकारी संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या GDP सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत, असं फडणवीस यांनी नमूद केलं. दरम्यान आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या वतीनं सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन दिलं. बेकायदेशीर

0: कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यब्बा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्याची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय असून त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शक असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन संदेशात तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक असल्याचं म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या मान्यतेनंतर संसदीय कार्यमंत्री किरीन रिजिजू यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यात परवा 6 तारखेपर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई महानगर क्षेत्रासह पुण्याच्या काही भागात आज मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं अनेक भागात आज शाळा बंद होत्या. NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी खबरदारीबाबत माहिती संदेश पाठवले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल, 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट्स फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट्स प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती आहे.
0: नवी मुंबई परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याने शाळा महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आली होती. दरम्यान शहरातील MIDC परिसरात अनेक भागात पाणी साचलं तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली. पालघर जिल्ह्यातही दमदार पावसामुळे नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर गेलेले 6 पर्यटक खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटलेल्या या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. नाशिक जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रातही आज जोरदार पाऊस पडत असून या पावसामुळे गंगापूर धरणात 18 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. रायगड तसंच रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 6 जुलैपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. धुळे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असून साक्री आणि सिंदखेडा तालुक्यात अरुणावती नदीला पूर आला आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार सुरू आहे. पहाटेपासून सुरू असलेला हा भीज पाऊस खरीपातल्या पिकांसाठी पोषक ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासूनच सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे सूर्यदर्शन झालं नाही. मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर वगळता सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीचं आज जालना शहरात आगमन झालं. सायंकाळी या पालखीचा मुक्काम शहरातल्या कन्हैयानगर परिसरात असून उद्या सकाळी 7:30 ते 9:30 या वेळात जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात पालखीचा रिंगण सोहळा होणार आहे. वारकरी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुक्कामस्थळी प्रशासनाच्या वतीनं 300+ स्वच्छतागृह आणि स्नानगृहांसह पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. शेगाव इथल्या संत गजानन महाराज यांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात 0 फाटा इथं दाखल झाली. आज रात्री श्री क्षेत्र त्रिधरा

0: पालखी मुक्कामी आहे. हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथून संत नामदेव महाराज पायी पालखी सोहळ्याचं उद्या रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्याचं मुख्य आकर्षण असलेला भव्य रिंगण सोहळा सोमवारी हिंगोलीमध्ये होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यवतमाळहून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचे हे तिसरे वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. माजी मंत्री मदन येरावार आणि नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके यांनी संत सूरदास यांची प्रतिमा आणि पादुका असलेल्या पालखीची सुरुवात केली. ही वारी 22 दिवसात 521 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरला पोहोचणार आहे. बीड जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी एका इसमाला सरकारी कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी 3 वर्ष सश्रम कारावास आणि 8,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. राहुल आदिनाथ बांगर असं आरोपीचं नाव असून त्यानं गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णास उपचार करत असताना मारहाण केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी आज मतदान झालं. बँकेच्या 21 संचालकांपैकी 8 सदस्य बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 13 संचालकांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत जास्तीत जास्त घरावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात प्रोत्साहन देण्यासाठी 6 जुलैपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सूर्यरथ या फिरत्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना होणार आहे. मँचेस्टर इथं सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 13% वाढ. येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत संसदेचं पावसाळी अधिवेशन आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्यांनी मराठवाडा गजबजला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य राजस्थाने 1.05 लक्षकोटिरुप्यतोप्यधिकानां विकासपरियोजनानाम् उद्घाटनं शिलान्यासं च विहितवान्. केन्द्रीयगृहमन्त्रालयेन विधिविरुद्धक्रियाकलापनिवारण अधिनियमान्तर्गतं पाकिस्ताने स्थिताः 23 जनाः आतङ्कवादित्वेन उद्घोषिताः. व्यापकरूपेण प्रवृत्तं चलच्चित्रवञ्चनामाधृत्य भारतसर्वकारेण टेलिग्राम संस्थायाः कृते आधिकारिकी सूचना प्रसारिता. भारत इज़राइल देशयोः मध्ये सञ्जातः द्विपक्षीयनिवेशसन्धिः अद्यारभ्य आधिकारिकरूपेण प्रवृत्तो जातः. भारतर्तु विज्ञानविभागेन विज्ञापितं यत् आगामिषु 4 दिवसेषु मध्यभागे गुजरात राज्यस्य कतिपयेषु अन्यभागेषु हरियाणा पंजाब राजस्थान प्रान्तानां शिष्टेषु क्षेत्रेषु प्रावृतस्थितिः सर्वथा अनुकूला वर्तते. अपि च पुरुषक्रिकेट्क्रीडायां भारत इंग्लैंड देशयोः मध्ये द्वितीया T20 अन्ताराष्ट्रियक्रीडा अद्य मञ्चेस्टर् नगरे क्रीडिष्यते. अथ वार्ताः विशदीकृत्य. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य राजस्थाने 1.05 लक्षकोटिरुप्यतोप्यधिकानां विकासपरियोजनानाम् उद्घाटनं शिलान्यासं च विहितवान्. अनेन राज्ये आधारभूतसंरचनायाम् ऊर्जायां परिवहने उद्यमसृजने च तीव्रता आयास्यति. स्वस्य यात्रायां प्रधानमन्त्रिणा जोधपुर विमानपत्तने नूतनस्य टर्मिनल भवनस्य उद्घाटनं कृतम्.
2: आज राजस्थान में विकास के कई और भी कीर्तिमान स्थापित हो रहे हैं. आज ही जोधपुर में नए एयरपोर्ट टर्मिनल का उद्घाटन किया गया है और मैं सोशल मीडिया में देख रहा था कि नए टर्मिनल का आर्किटेक्चर इंटीरियर ये सोशल मीडिया में छाया हुआ है. चारों तरफ राजस्थान ही राजस्थान दिख रहा है. साथियों, ये मारवाड़ में पर्यटन व्यापार और रोजगार को नई गति देगा.
1: तदनंतरम सह बालोतरा मंडलस्य पचपदरा क्षेत्रे देशस्य अत्याधुनिकम

0: करुणापूर्णस्य च भारतस्य परिकल्पना अद्यापि राष्ट्रस्य विकासयात्रायाः मार्गं दिशति। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना प्रतिपादितं यत् भारतस्य संस्कृतम् आध्यात्मिकतां राष्ट्रियचेतनां च वैश्विकपटले प्रतिष्ठापयितुं स्वामी विवेकानन्दस्य यत् अवदानं वर्तते तत् अनुपम अस्ति। प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य डिजिटल परिष्कारैः उपभोक्तृन्यायं सुदृढीकर्तुं सर्वकारस्य प्रयत्नान् रेखाङ्कितवान्। केन्द्रीयमन्त्रिणा प्रह्लादजोशिना लेखं प्रकाशयन् श्रीमोदी अवदत् यत् सम्बद्धपक्षैः सह व्यापकमन्त्रणायाः परम् ई जागृति मञ्चः परिष्कृतः। भारतर्तुविज्ञानविभागेन विज्ञापितं यत् आगामिषु चतुर्दिवसेषु मध्यभागे गुजरातराज्यस्य कतिपयेषु अन्यभागेषु हरियाणा पंजाब राजस्थानप्रान्तानां शिष्टेषु क्षेत्रेषु प्रावृतस्थितिः सर्वथा अनुकूलं वर्तते। पुरुषक्रिकेटक्रीडायां भारत इंग्लैण्डदेशयोः मध्ये द्वितीया टी ट्वेण्टी अन्ताराष्ट्रियक्रीडा अद्य मञ्चेस्टर्नगरे क्रीडिष्यते। भारतीयसमयानुसारं क्रीडेयम् अद्य सायं 7 समारप्स्यते। इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 आता ऐकूया संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी।
2: नमस्कार श्रोतेहो, संस्कृत वाणी कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संस्कृत साहित्यातील सृष्टीगान हा संवादात्मक कार्यक्रम। लेखन आणि सहभाग वैशाली दापके आणि तरंगिणी खोत। ऐकूया तर संस्कृत साहित्यातील सृष्टीगान।
3: माता भूमी पुत्रोहं पृथिव्याः।
4: वैशाली, अगं हा कोणता श्लोक म्हणतेस?
3: अगं श्लोक नाही, मंत्र आहे हा, अथर्व वेदातल्या पृथ्वी सूक्तातला। किती छान भावना व्यक्त केलेने या मंत्रात। ऋषी म्हणतात, हे भूमी, तू माझी माता आहेस आणि मी तुझा पुत्र, पर्जन्य माझा पिता आहे। निसर्गाशी मानवाला समरस करणारी ही भावना किती उदात्त आहे।
4: आपण रोज नाही का सकाळी उठल्यावर प्रातस्मरणाचा श्लोक म्हणतो, आठवते का तुला? समुद्र बसने देवी पर्वतावली भूषिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे। यात पृथ्वीचं किती सुंदर वर्णन केले बघ। ती समुद्र वसन आहे, समुद्राचं वस्त्र ल्याली आहे, पर्वतरांगांनी नटली आहे आणि साक्षात विष्णू भगवंतांची ऐश्वर्यवती पत्नी म्हणून तिचं वर्णन केलंय।
3: पण तरंगिणी, खरी गंमत तर पुढेच आहे। या श्लोकात पुढे आपल्या पायाचा स्पर्श तिला होणार आहे म्हणून कवी आधीच तिची क्षमा मागतो आहे। अंथरुणात बसूनच हा श्लोक म्हणायचा आहे। सकाळी उठल्यावर दैनंदिन जीवनाला सुरुवात करायची म्हणजे पहिल्यांदा उठून उभं राहणं आलं, म्हणजे मातृसम भूमीवर पाय ठेवल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही।
4: अगं, आपले सर्व व्यवहारच पृथ्वीच्या आश्रयानेच होतात, पण आपल्या अपत्याचे सर्व अपराध मातेप्रमाणे ती पोटात घालते, म्हणूनच ती धात्री आहे।
3: आणि एकदा का आई मुलाचं नातं तयार झालं की संपूर्ण विश्वाबद्दलच बंधुभाव निर्माण होतो आणि मग कोणालाही इजा करण्याची कल्पनाच मनाला शिवू शकत नाही। पृथ्वी सुक्तातच पुढे म्हटलंय, वयम तुभ्यम बली ऋता स्याम। हे मातृभूमे, तुझ्यासाठी आमचा बली द्यायला लागला तरी बेहत्तर।
4: अगं, म्हणजे हे अगदी तुझे कारणी देह माझा पडावा, अगदी समर्थांच्या सारखीची समर्पण भावना आहे। पण आताशा सभोवतालच्या सृष्टीशी ही एकरूपतेची भावनाच लोपावत चालली आहे। निसर्गाला ओरबाडून सृष्टी नियमांच्या विरोधात जाऊन आपण चुकीच्या तथाकथित सुखाच्या शोधात आहोत।
3: हो ना, निसर्गापासून आपण अलीकडे अगदी दुरावलोय ने, त्यामुळे सध्या पर्यावरण हा मोठा ज्वलंत प्रश्न आहे। या समस्या अलीकडच्या शतकात विशेष प्रकर्षानं जाणवत आहेत।
4: हे सगळं पाहिलं ना की अगदी वाईट वाटतं। आणि मग आपण विद्यालयात शिकलेली ऋग्वेदातील सूक्त, काव्य, नाटकं आठवतात। प्राचीन भारतातील ऋषीमुनी, कवी यांचं पर्य

0: पर्यावरणाशी आणि निसर्गाशी असलेलं नातं पाहिलं की मनाला प्रसन्नता येते.
1: खरंच ग, निसर्ग आणि मानवाचं नातं शोधताना भूतकाळात डोकवायचं ठरवलं तर आपण थेट ऋग्वेदापर्यंत जाऊन पोहोचतो. पर्जन्य, मरुत, आदित्य, उषा इत्यादी विविध निसर्ग शक्तींना देवता मानून त्यांची काव्य रूपानं केलेली स्तुती किंवा आळवणी म्हणजे ऋग्वेद.
0: म्हणजेच निसर्गावर आपलं जीवन सर्वस्वी अवलंबून आहे याची यथार्थ जाणीव वैदिक आर्यांना होती. निसर्ग आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देतो, मग आपणही त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. या विचारातूनच निसर्गाचं जतन करणं, पूजन करणं एवढंच नव्हे तर प्रार्थना, स्तुती, यज्ञ याद्वारे निसर्गाचं ऋण फेडण्याची संकल्पना उदयाला आली. निसर्ग आणि मानव यांच्यातील ही परस्पर संबंधीची आणि स्वाभाविक नात्याची बूज आपल्या परंपरेने कायम राखली होती असं दिसतं. प्राचीन संस्कृत वाङ्मयात या विचारांचं आणि वर्तनाचं ठळक प्रतिबिंब पडलेलं दिसतं.
1: तुला आठवतं यास्काचार्यांचा निरुक्त नावाचा ग्रंथ आपण शिकलो होतो?
0: होय ग.
1: शब्दांच्या व्युत्पत्ती देणाऱ्या या ग्रंथात वृक्ष शब्दाची व्युत्पत्ती वृत्वाक्षाम तिष्ठती म्हणजे जमिनीला आच्छादून उभा राहतो तो वृक्ष अशी दिली आहे. जमिनीला धरून तिची धूप रोखण्याच्या वृक्षाच्या मोठ्या कार्याचा निर्देश या नावातूनच होतो. वृक्ष म्हणजे पशु, पक्षी, कीटक, मानव अशा कितीतरी जीवांचा आश्रयदाता. अशा वृक्षांविषयीचं आपल्या पूर्वजांचं प्रेम वाङ्मयात अनेक ठिकाणी दिसून येतं.
0: आता वृक्षांचं महत्त्व सांगणारा पद्मपुराणातला हा प्रसंगच बघ ना, किती सुंदर आणि मार्गदर्शक आहे. एकदा कोलाहल नावाच्या एका दैत्याच्या नेतृत्वाखाली देव आणि दानवांचं महाभयंकर युद्ध झालं आणि त्या युद्धात चक्क देवतांचा पराजय झाला. सगळ्या देवतांना आपापली स्थानं सोडावी लागली, अगदी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला देखील. अशावेळी आश्रयहीन झालेले सर्व देव कुठे बरं गेले असतील? ते वृक्षांच्याच आश्रयाला आले. बघ श्लोकात कसं वर्णन केलंय.

0: श्रितः स तु तन्मयतां यातः तस्मात् तं न विनाशयेत्।
1: वा
0: तस्मात् तं न विनाशयेत् हे यातलं महत्वाचं आहे। बघ हा उतारा केवळ पौराणिक कथा सांगत नाही, भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरण संवर्धन आणि वृक्षांचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व किती खोल रुजलंय ते सांगते।
1: अगदी बरोबर। म्हणजे बघ ना, जेव्हा देवांवर संकट आलं तेव्हा निसर्गानं, वृक्षांनी त्यांना आश्रय दिला। हा मानवांसाठी एक मोठा संदेश आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा निसर्गच आपल्याला वाचवू शकतो। या कथेचा मूळ उद्देश मानवाला वृक्षांची किंमत पटवून देणं हा आहे। विज्ञानाच्या दृष्टीनं जे वृक्ष पर्यावरणासाठी आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्यांना आपल्या ऋषी मुनींनी देवतेचं रूप देऊन त्यांचं संरक्षण सुनिश्चित केलं।
0: म्हणून तर पुराणात म्हटलंय ना, दशकूप समावापी दशवापी समो हृदहा दशरथ समः पुत्रो दशपुत्र समो द्रुमहा। दशपुत्र समो द्रुमहा म्हणजे एक वृक्ष लावणं हे 10 पुत्रांना जन्म देण्यासारखं आहे।
1: वा काय सुंदर कल्पना आहे। कालिदासादी कवींच्या अभिजात काव्य नाटकातील नायक नायिका विविध नात्यांनी निसर्गांशी एकरूप झाले होते। वृक्षांना दत्तक देण्याची योजना काही आजची नाही आहे। कालिदासाच्या मेघदूतातील नायिकेनं म्हणजे यक्षपत्नीनं आपल्या दारच्या लहान मंदार वृक्षाला आपला मुलगा म्हणून वाढवलं होतं। यस्यो पांते कृतकतनय कांतया वर्धितो मे हस्त प्राप्य स्तबक नमितो बाल मंदार वृक्ष।
0: आणि असाच संदर्भ कुमार संभव या महाकाव्यातही आहे। शंकर पार्वतीनं विवाहानंतर देवदार वृक्षाला आपला मुलगा म्हणून वाढवलं, त्याचं संगोपन केलं असा निर्देश येतो। अमुम पुरम पश्यसि देवदारुम पुत्री कृतो सौ वृषभध्वजेन या हेम कुंभस्तन निसृतानां स्कंदस्य मातुः पयसां रसज्ञः।
1: किती छान आहे कल्पना। शाकुंतल नाटकातली नायिका शकुंतला, तिचे सखे सोबतीच मुळी वृक्षवेली हरिण शावक आणि मोर होते। आपल्या या सवंगड्यांनी खाल्ल्याशिवाय शकुंतला काहीही खात नसे।

0: रामायणातील सीता ही अशीच निसर्गकन्या. रावण वधानंतर लंकेहून पुष्पक विमानानं परतत असताना आपण संगोपन केलेल्या वृक्षांना भेटण्यासाठी रामसीता पंचवटीत उतरले. या सर्वांच्या प्रेमाला वृक्षलताही प्रेमळ प्रतिसाद न देतील तरच नवल.
1: आपली सखी शकुंतला सासरी निघाल्यावर वृक्षलतांनी अलंकारांच्या रूपात तिला भेटवस्तू दिल्या. पुष्पगुच्छ सहज हाती लागावे म्हणून मंदार वृक्ष यक्षपत्नीसाठी स्वतः खाली वाकत असे. वनस्पतींना भावना असतात हा शोध आपण अलीकडचा मानतो खरा, पण आपल्या या पूर्वजांनी तर निरीक्षणातून आणि वर्तनातून ही गोष्ट सिद्ध केली होती.
0: महाभारताच्या शांतीपर्वातना एक सुंदर रंजक संवाद आहे. वृक्षांना पंच ज्ञानेंद्रिय असतात असं भारद्वाज आणि भृगु संवादात सिद्ध केलं आहे. जेव्हा महर्षी भारद्वाजांनी भृगु ऋषींना विचारलं, वृक्षांना हालचाल करता येत नाही, त्यांना जीव कसा असू शकतो, त्यांना सुखदुःखांची जाणीव होते का आणि कशी होते, त्यावर भृगु ऋषींनी दिलेलं उत्तर आजच्या आधुनिक वनस्पतीशास्त्राला सुद्धा थक्क करणार आहे.
1: भृगु ऋषी स्पष्ट शब्दात सांगतात की वृक्षांना पाचही ज्ञानेंद्रिय असतात. ते म्हणतात, वल्ली वेष्टयते वृक्षम सर्वतश्चैव गच्छती, नहि अदृष्टेश्च मार्गोस्ती तस्मात पश्यंती पादपाहा. बघ, बेल वृक्षाला वेढा घालते आणि चारी बाजूंनी मार्ग काढत वर जाते. दृष्टी असल्याशिवाय म्हणजे दिसत असल्याशिवाय कोणाला मार्ग कसा सापडेल, म्हणजेच वृक्ष पाहू शकतात असं त्यांनी सिद्ध केलं.
0: एवढंच नाही तर झाडांना सुखदुःखाची जाणीव आणि चेतनासुद्धा असते. सुखदुःखयोश्च ग्रहणात छिन्नस्यच विरोहणात जीवम पश्यामि वृक्षाणाम अचैतन्यम न विद्यते. अनुकूल हवामानात बहरणं आणि प्रतिकूलतेत सुकणं, तसंच एखादी फांदी छाटली असता तिथे पुन्हा नवीन अंकुर फुटणं, त्यांना सुखदुःखाची जाणीव आहे हे सिद्ध करतात. आधुनिक काळात जगदीशचंद्र बोस यांनी 20व्या शतकात सिद्ध केलं की वनस्पतींना संवेदना असतात, पण भारद्वाज भृगु संवादात हे आधीच किती अचूकपणे मांडलंय बघ ना.
1: हो, पण काही असलं ना तरी वैशाली मला वाटतं की काव्य म्हणजे कवीच्या निरंकुश मुक्त कल्पनांचा उच्चार. कवीला जसं वाटतं तसं तो विश्व पाहत असतो.
0: असं नाही बरं का तरंगिणी, प्राचीन भारतातील शास्त्रही विकसित झाली ती निसर्गाच्या हातात हात घालूनच. यांचं सर्वांना परिचित असं उदाहरण म्हणजे आयुर्वेद. नास्ति मूलम अनौषधम, औषधी गुणधर्म नाही असं एकही मूळ नाही, ही या शास्त्राची भूमिका. ही भूमिका पार पाडताना वनस्पतीचा जो भाग उपकारक असेल त्याचा औषध म्हणून योग्य उपयोग करून वनस्पतींचं रक्षण करण्याची दक्षता घेतली जात होती.
1: आणि आहाराची किंवा आरोग्याची व्याख्या बघना, मितभूक हितभूक ऋतभूक.
0: वा,
1: म्हणजे मोजकं खाणारा हितकारक तेच आणि तेवढंच खाणारा आणि योग्य मार्गाने मिळवलेलंच अन्न खाणारा अशी व्याख्या केली आहे. आणि वनस्पतीचा आणि अन्नाचा अतिरिक्त उपयोग आणि हानी करू नका असं सुचवलंय.
0: नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनं ही भारतानं जगाला दिलेली अजून एक देणगी. गालांचा रंग खुलवण्यासाठी फुलांच्या परागकणांचा वापर करणाऱ्या, सुगंधी धूपानं केस वाळवणाऱ्या, शिरीषाच्या नाजूक फुलांची कर्णकुंडल करणाऱ्या, गळ्यात हातात फुलांच्या माळा घालणाऱ्या नायिका संस्कृत वाङ्मयात कितीतरी काव्य नाटकात आढळतात. सौंदर्य प्रसाधनं पुष्परचना या कलांचा समावेश 64 कलांच्या यादीत केलाय.
1: एका बाजूला सौंदर्यशास्त्र आणि एका बाजूला गहन असं तत्वज्ञान. पण वैशाली, काही वृक्षांनी आणि फुलांनी या गहन तत्वज्ञानशास्त्रातही मानाचं स्थान पटकावलंय. आधी आणि अंत नाही अशा अनाद्यनंत संसाराचं वर्णन सतत फोफावणाऱ्या अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाद्वारे गीतेत केलेलं दिसतं. आणि कमळ, आपलं राष्ट्रीय फूल, चिखलात उगवूनही चिखलापासून अस्पर्श राहणारं कमळ तर सौंदर्याचं, समृद्धीचं, पूर्णत्वाचं, निरासक्तीचं आणि पूर्ण विकसित झालेल्या बुद्धीचं प्रतीक म्हणून वाङ्मयात उल्लेखलं जातं.
0: पशुपक्षी हाही पर्यावरणाचा अविभाज्य भाग. प्राचीन काळातील ऋषीमुनींचे आश्रम ही तर अभयारण्यच. अशा आश्रमात ऋषींच्या प्रभावानं पशु पक्षी मानव यांच्यात वैरभाव मुळी उरतच नसे. खऱ्या अर्थानं ही भयविरहित अरण्य होती. अशा आश्रमक्षेत्रांचं वर्णन करणारे राजेही तितकेच कर्तव्यदक्ष. शिकार करता करता अनवधानानं आश्रमक्षेत्रातील हरणावर नेम धरणाऱ्या दुष्यंत राजाला

0: मुनींनी अडवतास तो विनम्रपणे आपला बाण आवरता घेतो.
1: आणि रघुवंशात आपल्या दारी आलेल्या कौत्स या ऋषिकुमाराची विचारपूस करताना रघुराजा त्याचीच नाही तर आश्रमातील पशु वनस्पती इतकंच नव्हे तर जलाच्या यांची सुद्धा विचारपूस करतो. प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्यच आहे, पण प्रजा या संकल्पनेत मानवच नाही तर पशु पक्षी वृक्ष नद्या जलाशय या सगळ्यांचाच समावेश होतो.
0: तरंगिणी, निसर्ग कितीतरी गोष्टी आपल्याला सांगत असतो, शिकवत असतो, त्या प्रत्येक वेळी आपल्या ध्यानात येतातच असं नाही, पण अनेक संस्कृत सुभाषितांनी निसर्गाची शिकवण आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. प्रजेकडून कर कसा गोळा करावा हे समजावून सांगताना विदुरानं धृतराष्ट्राला भ्रमराचं उदाहरण दिलंय. विदुर म्हणतो, भुंगा ज्याप्रमाणे फुलाला इजा न करता त्यातून मध घेतो त्याप्रमाणे प्रजेला न दुखावता कर गोळा करावा. यथा मधुसमा दत्ते रक्षन पुष्पाणी षट्पदः तद्वदर्थान मनुष्येभ्य आदद्यादविहिंसयः.
1: आणि वृक्ष, वृक्षांना तर सत्पुरुषाचं प्रतीकच मानलंय. का विचार, स्वतः उन्हात उभे राहतात आणि दुसऱ्याला मात्र सावली देतात आणि फळ सुद्धा देतात. छाया मन्यस्य कुर्वन्ती तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव. विश्रांती न घेता निरलसपणे आपलं कर्तव्य पार पाडणारे सूर्य चंद्र नद्या वृक्ष मेघ ही तर निरपेक्ष कर्मयोग्यांचीच उदाहरणं.
0: हे पण ऐक ना, कधी काळी माणसानं दिलेल्या पाण्याची आठवण ठेवून आयुष्यभर नारळांचा भार डोक्यावर वाहणारा आणि माणसाला गोड पाणी देणारा नारळाचा वृक्ष म्हणजे तर मूर्तिमंत कृतज्ञता.
1: प्रथम वय

0: स्मरंती.
1: अगदी खरं म्हणालीस. सृष्टीचं आणि मानवाचं विलक्षण असं नातं आहे. शिक्षण ही फक्त शाळेत जाऊन घ्यायची गोष्ट नाही. म्हणतात ना, बिनभिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. ते अगदी खरं आहे. परमेश्वरानं निर्माण केलेली आजूबाजूची सृष्टी इतकी निर्दोष आहे की रोजच्या जीवनात येणाऱ्या अनेक प्रसंगी कसं वागावं यासाठी माणसानं निसर्गालाच आपलं गुरु मानलं होतं, आपला अबोल मार्गदर्शक.
0: आता बघ ना, रोजच उगवणारा सूर्य, पण त्याचं उगवतीचं रूप आणि मावळतीचं रूप दोन्ही विलोभनीय आणि सारखंच आरक्त. उगवण्याचा थरार नाही की मावळण्याचा विषाद नाही. मग माणसाने तरी सुखदुःखात भेद का करावा? अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत मनाचं समत्व सांभाळलं पाहिजे हे सांगणारं हे सुंदर सुभाषित. उदये सविता

0: पता, सूर्याला तर आपण देवतेचाच मान दिलाय. सूर्य ही उघड्या डोळ्याने दिसणारी एकमेव देवता आहे. सूर्य ही समृद्धी आणि आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. सूर्यापासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते असा हा दिनकृत जगतचक्षु कितीही विषमता असली तरी आपले नियत कर्म कधीही चुकवत नाही.
1: रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगाः निरालंबो मार्गश्चरण विकलसारथिरपि रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिस्सत्वे वसति महतां नोपकरणे. हा श्लोक समजून घ्यायचा म्हणजे आधी सूर्याबद्दलच्या आपल्या काही संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे सूर्याचा प्रवास किती खडतर असतो ते आपल्या लक्षात येईल. वेदातील वर्णनाप्रमाणे सूर्याच्या रथाला एकच चाक आहे आणि त्याचा सारथी अरुण हा तर पांगळा आहे. त्याच्या रथाला सात म्हणजे विषम संख्येचे घोडे झुंपले आहेत आणि लगामसुद्धा साधासुद्धा नाही, विषारी सर्पच त्याचे लगाम आहेत.
0: बरं, रस्ता तरी सोपा आहे का? छे, आकाशमार्गाला मुळी कुठला आधारच नाही. पण अशा कितीही अडचणी असल्या तरी आज सूर्य उगवलाच नाही असे मानवजातीच्या इतिहासात अजून तरी घडलं नाहीये. सूर्याच्या प्रवासात खंड नाही.
1: निसर्ग आणि मानवाचं हे परस्परावलंबित्व लक्षात घेऊन भगवद्गीतेने देखील यज्ञचक्राची संकल्पना

0: कल्पना मांडली आहे. निष्काम भावनेनं हातच न राखता मानवाला भरभरून देणाऱ्या निसर्गाला मानवाने सुद्धा संतुष्ट ठेवलं पाहिजे. परस्परं भावयंत श्रेयः परम वाप्स्यथ. एकमेका सहाय्य करूनच निसर्ग आणि मानव या दोघांचंही कल्याण होईल असा मौलिक संदेश भगवद्गीता देते.
1: तरंगिणी, अगं प्राचीन काव्यातच नाही तर आधुनिक संस्कृत काव्यातही कवींची पर्यावरणविषयक जाणीव अगदी प्रकर्षानं प्रकट झाली आहे. डॉक्टर अशोक कुमार शुक्ल यांचं हे पर्यावरण काव्यच पहा ना. 9 अध्यायांमध्ये विभागलेलं हे काव्य पर्यावरण विषयाला समर्पित संस्कृत काव्य आहे. अर्थात वेद आणि प्राचीन साहित्यातले निसर्ग मानवाचं सहजीवन येथे अपेक्षित नाही, तर सध्याच्या काळात पर्यावरणावर येणारी विविध संकटं आणि समस्या यांचा वेद हे काव्य घेताना दिसतं. एवढंच नव्हे तर त्यावर उपाययोजनाही सुचवतं. पर्यावरण काव्यम यत् करोमि शास्त्र संमतम समाधानैः समस्याभि पूर्णं ज्ञानविवर्धनम.
0: छान. म्हणजे संस्कृत साहित्यात आधुनिक विषयांची किंवा वर्तमानाचं भान व्यक्त करणाऱ्या विषयांची कमतरता जाणवते ती ह्या काव्याने पूर्ण होते. तर
1: अगदी बरोबर.
0: ह्या काव्यात 9 अध्यायांमध्ये प्राकृतिक प्रदूषण, पर्यावरण प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू जल भूमी प्रदूषण यांचा उल्लेख तर आहेच, पण त्याबरोबर औद्योगिकरणाच्या नादात जनसंख्येचा विस्फोट, बेशुमार प्रवासाची साधनं, इंधनानी होणारं प्रदूषण, रासायनिक द्रव्यांचा वापर, खाद्यपदार्थांची भेसळ असा एकूणच नैतिकता अगदी घसरणीला लागलेली दिसते. या चारित्र्याच्या प्रदूषणाचा देखील सामाजिक प्रदूषण म्हणून उल्लेख करून त्यावर चक्क 2 अध्याय लिहिलेत.
1: वा, किती मार्मिक वर्णन आहे ना आधुनिक मानवी वृत्तीचं.
0: बघ, पर्यावरण नाशेन विरमेत विरतो भवेत, मानवो मानवो भूत्वा कुर्यात् प्रकृतिरक्षणं, संरक्षे दूषितो न स्यात् लोकः मानव जीवनं, न कोऽपि कस्यचिन्नाशं कुर्यादर्थस्य सिद्धये. हा अगदी महत्त्वाचा विचार दिलेला आहे की प्रकृतीचं रक्षण तर सगळ्यांनी करायचंच आहे, ते आपलं कर्तव्य आहे, पण केवळ अर्थलोभाकरता नैसर्गिक संपत्तीचा नाश करू नका. अशा तऱ्हेच्या विचारांनी हे काव्य समृद्ध आहे.
1: आणि काव्याची भाषा किती सरळ आणि सुबोध आहे. अगदी संस्कृत न समजणाऱ्या श्रोत्यालाही सहज समजेल. काव्यानंदाचा अनुभव घेता येईल इतकंच नाही तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वैचारिक प्रेरणाही मिळेल.
0: पर्यावरणाचं आणि नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करण्यासाठी उपाय बरेच आहेत, पण मुख्य गरज आहे ती निसर्गाबद्दल, सभोवतालच्या जड चेतनसृष्टीबद्दल सहवेदना निर्माण होण्याची. सृष्टी आहे तर आपण आहोत, मग आपल्याच कल्याणकारी भविष्यासाठी, माणसाच्याच पुढील पिढ्यांसाठी तिच्या रक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे ना.
1: हो ना ग, जंगलाचं संरक्षण नुसत्या चर्चा करून किंवा वृक्षारोपणाचे सोहळे करून होणार नाही. त्यासाठी जंगलावर अवलंबून असणाऱ्या लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याला विज्ञानाचा अभ्यास केलेल्यांची मदत झाली तर दुधात साखरच.
0: मात्र हे करताना मानवतेचा विसर पडू नये. ह्याच भावनेने महाराष्ट्रातील संस्कृत विद्वान पंडित प्रभाकर भातखंडे यांनी आपल्या वृक्षरक्षणम या नाटकात ही विचारजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. याच नाटकातल्या भरतवाक्याने आपण आपल्या संवादाची सांगता करूया.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होता संस्कृत साहित्यातील सृष्टीगान हा संवादात्मक कार्यक्रम. लेखन आणि सहभाग वैशाली दापके आणि तरंगिणी खोत. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला हा संस्कृत वाणीचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण ऐकलात संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी. संध्याकाळचे 6:55 होत आली आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आले आहेत. आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या थोड्याच वेळात. तत्पूर्वी ऐकूया काही महत्वाचे संदेश.
4: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ec. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
5: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल. या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेलशुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे, असंही ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असंही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को

0: जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे।
1: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे। यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला। या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं। E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते। मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं।
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली।
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे। हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत। या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे। सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली। स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून RL ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खाजगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं, याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून।
3: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या। मुंबईत सकाळी 8:30 ते 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस आला। या पावसामुळे आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती। पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे, तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे। रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्त्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। महाड बस स्थानकात फुटभर पाणी साचलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणीपातळी 24 फुटांवर पोहोचली आहे। जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे। अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे। कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे। धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत।
1: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागानं येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। संसदीय

0: राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2,125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO'ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरे

0: नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद
3: कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं
4: श्रोते हो क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही
6: के हम खो गए प्यार की रागिनी में
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही
7: बोलो यार हाँ अपनी जीत हो उनकी हार
8: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:15 वाजलेत ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन लेखक गौरीशंकर घाडे आहेत
9: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्यं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयकं आणि नियमित कामकाज पार पडलं विधानसभेत 2 दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनी पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला शेतीसह पशुपालन मत्स्यपालन कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर 7/12 नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं या सुधारणांमुळे क्रिप्टो डिजिटल करन्सीसह ब्लॉकचेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं MPID अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं

0: अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाजघटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाची रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्य साठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलत साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या CBSE ICSE बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून

त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहे. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352,57,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659,47,00,000 रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954,00,000 रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता कष्टकरी कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच CBSE ICSE बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 CCTV कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी

0: अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलं विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलं. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक.
2: FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 7:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम शेतशिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतशिवार्य कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी शीतल निमजे स्वागत करत आहे। शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत।
1: शेतकरी बंधूंनो भारतीय शेती विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील खरीप हंगाम हा पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे। मात्र जेव्हा जेव्हा एल निनो या जागतिक हवामान बदलाचा प्रभाव जाणवतो तेव्हा मात्र मान्सूनचा पॅटर्न पूर्णपणे कोलमडतो। तर हवामानातील या अनिश्चिततेमुळे शेतकरी बांधवांसमोर पेरणीपासून ते थेट आपला माल बाजारात आपण विकण्यापर्यंत जे काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत या सगळ्या प्रश्नांची उकल आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला तर मंडळी करायचीच आहे। कापूस पिकाची लागवड आपल्याला कशी करायची आहे याविषयीची महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि ही माहिती सांगण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक राजेश भालेराव शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांना आणि आज त्यांच्याकडनं आपण ही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। तर सर नमस्कार।
2: नमस्कार।
1: कापूस पिकासाठी आपल्याला कोणत्या जमिनीची निवड करावी लागेल?
2: जमिनीचा जेव्हा आपण विचार करतो तर सर्वात पहिला मुद्दा शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यायला पाहिजे की जे पीक आपण लावणार आहोत त्याचे मूळ कुठपर्यंत जातील आणि त्याचा प्रकार काय आहे। जसं टॅपरूट सिस्टीम सोट मूळ असते किंवा फॅब्रस सिस्टीम राहते आणि कापसा जर विचार केला तर हे सोट मूळ प्रकारातलं पीक आहे। खूप खोल मध्ये याचे मूळ जातात त्यामुळे आपल्याला कमीत कमी 3 फुटाची काळी माती असणं फार आवश्यक आहे। अगदी उथळ आणि हलक्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करू नये। मध्यम ते भारी जमीन म्हणजे मिनिमम 2 ते 3 फुटाची खोल, उत्तम निचरा होणारी जमीन, त्याचा सामू खूप व्यवस्थित असावा, पीएच माती परीक्षण आपण करून घ्यावं, त्याचा सामू जवळपास 7 ते 8.5 मधात असणं अतिशय आवश्यक आहे। थोडी चुनखडी असली तरी या पिकाला चालते परंतु उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी आपण निवडावी।
1: वाणांचा प्रश्न येतो की आता ह्या एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी कापूस पिकासाठी कोणत्या वाणाची निवड करावी हा देखील बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न घोळत आहे।
2: अर्थात बरोबर आहे, कारण चांगलं वाण जर निवडलं तुम्ही तर जवळपास 10 ते 15% उत्पादन जास्त आपल्याला मिळते। कापूस पिकामध्ये भरपूर वाण आहेत, विद्यापीठांनी वाण विकसित केलेले आहेत, प्रायव्हेट कंपन्यांनी खूप चांगले चांगले वाण विकसित केलेले आहेत, परंतु वाणाची लागवड करत असताना शेतकरी बंधूंनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की वाण मिळतात म्हणून नाही लावायचे, तर तुमची जमीन कशी आहे, तुमच्याकडे पाण्याची सोय किती आहे, ते कोरडवाहू तुम्ही लावणार आहात कि मग बागायतीमध्ये तुम्ही जाणार आहात, तुम्ही पेरणीची पद्धत कशी ठेवणार आहे, टोकन पद्धत ठेवणार आहे, दोन याच्यामध्ये अंतर किती आहे ते आपल्याला ठेवायचं आहे, ते किती ठेवणार आहेत, या सगळ्यांचा विचार करून त्याला साजेशी अशी वाणाची निवड आपल्याला करायची आहे। भरपूर चांगले चांगले वाण आज मार्केटमध्ये आहेत। वाणांची निवड एक्झॅक्टली कोणती पाहिजे तर त्याचा सल्ला आपण नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रामधनं किंवा कृषी विद्यापीठामधून शेतकऱ्यांनी घ्यावा।
1: बर, आणि जेव्हा सर बीज प्रक्रियेचा प्रश्न येतो यासाठी काय सल्ला शेतकरी बांधवांना द्याल?
2: कापूस पिकाचा

0: जर विचार केला तर बऱ्याचशा कंपन्या किंवा जे पॅकेट्स येतात म्हणजे सरकारी पण जे पॅकेट्स येतात त्याला बीज प्रक्रिया लावून असतात, म्हणजे गाऊचे
1: अच्छा.
0: नावाचं जे इमिडाक्लोप्रिड नावाचं जे औषध आहे त्याला ॲक्च्युली लावून येतात. तरी पण मी असं म्हणेल की एक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण जरूर करावी. नंतर सुडोमोनॅस आहे ती बीज प्रक्रिया आपण करावी. कार्बोक्झिनची आपण बीज प्रक्रिया करावी. आणि ह्या प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक. आपण सगळे जाणतात की हे एकदलवर्गीय पीक आहे, तर याला आपल्याला अझोटोबॅक्टर नावाचा जो जीवाणू संवर्धन आहे ते 5 मिली प्रति किलो बियाणं लावून आपण याची पेरणी आपल्या सोबत करायची.
1: सर, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, शेतकरी बांधवांनी आपल्या पेरणीची वेळ कोणती त्यांना नेमकी साधायची आहे, पेरणीमधलं अंतर हे देखील किती ठेवायला हवं आणि कोणती पीक पद्धती त्यांनी अवलंबवायला पाहिजे, हे सगळे प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात आहेत. काय उत्तर द्याल बरं?
0: याचं उत्तर असं आहे की खरीपामध्ये जेव्हा आपण विचार करतो तर खरीप म्हणजे पावसावर अवलंबून आपली शेती आहे.
1: हो.
0: तर जोपर्यंत आपल्या गावामध्ये, मी गावं म्हणतोय जिल्ह्या किंवा तालुका नाही म्हणत, जोपर्यंत आपल्या गावामध्ये आपल्या शिवारामध्ये 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत आपल्याला खरीपाची पेरणी करायची नाही.
1: बर.
0: कापूस पीक आपण जवळपास 30 जून ते 7 जुलैच्या दरम्यान पण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु जोपर्यंत 100 मिलीमीटर पाऊस होत तोपर्यंत पेरणी बिलकुल करायची नाही. म्हणजे ओल जो आहे, वापसा कंडिशन जी आहे, ही 6 इंच जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे पिकाची पेरणी आपल्याला करायची नाही. आता गावामध्ये पाऊस मोजणार कसा? तर साधे साधे 500-600 रुपयाला आपल्याला रेनगेजेस मिळतात, पर्जन्यमापक मिळतात. प्रत्येकाने ग्रामपंचायतीवर एक तरी जरूर लावावी, किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांनी घेतली तरी त्याला हरकत नाही. परंतु 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करायची. त्यानंतरचा जो मुद्दा आहे की आपण पूर्ण मशागतीचे काम करतो तर अंतर किती लावायचं आहे, आता याच्यामध्ये अंतर भरपूर याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे. त्यामध्ये 3x2, 4x2, 5x1, 5x1.5, 6x1, 6x1 असे वेगवेगळे अंतर आहेत. परंतु जेव्हा तुम्ही पट्टा पद्धत, समजा 6x1 आहे किंवा 1.5x5 आहेत, असे जर अंतर तुमचे असतील तर उभे वाढणारे वाण आपल्याला लावायचे. आणि चौरस पद्धतीने असतील किंवा रेक्टँगल पद्धतीने असेल, म्हणजे 3x2 वगैरे असे असेल किंवा 2x2 असेल, तर मग आडवे वाढणारे वाण आपल्याला लावायचे आहेत. त्यामुळे आणि हे सगळे उत्तर दक्षिण आपल्याला याची पेरणी करायची. तर या दृष्टिकोनातून जर केलं तर निश्चितच आपल्याला याचा फायदा होणार आहे.
1: बरोबर आहे. आणि आंतरपीक पद्धती कोणती घ्यावी?
0: आता साधारणतः आपल्याकडे कापसा पीक निखळ लोक घेतात, म्हणजे निखळी एक सोल क्रॉप आपण घेतो. परंतु जिथे शक्य आहे तिथे आपण सोयाबीनचाही वापर करू शकतो. सोयाबीन आंतरपीक म्हणून आपल्याला कापूस पिकामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर तुरीचं पीक सुद्धा आपण घेऊ शकतो. कमी कालावधीचे जी पिकं आहेत जसं मूग आहे, उडीद आहेत, याची सुद्धा आपण या कापसा पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेऊ शकतो.
1: तर सर, आता पुढचा महत्वाचा मुद्दा येतो की कापूस पिकाची लागवड झाल्यानंतर आपल्याला जे खताचं व्यवस्थापन आहे ते नेमकं शेतकरी बांधवांनी कसं द्यायला हवं?
0: अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतोय की कापसाला खताचं नियोजन बरोबर केलं जात नाही. सर्वप्रथम तर आपण आपल्या मातीचं जे परीक्षण करायला हवं, सॉइल टेस्टिंग आपण करायला हवी. आणि सॉइल टेस्टिंगचा जो रिपोर्ट येईल, जो अहवाल येईल, त्यानुसार खताच्या मात्रा आपण द्यायला हव्यात. आणि परत खत देताना 2 भागात आपण द्यायला पाहिजे. एक तर कोरडवाऊ जर असलं तर 120 किलो नत्र 60 किलो स्फुरद 60 किलो पालाश हे आपण द्यायचं आहे. आणि बागायती असेल तर 150 किलो नत्र 175 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश या प्रकारे द्यायचं. आता कोरडवाऊ जर असेल तर सुरुवातीलाच आपल्याला नत्राचे 2 भाग आपल्याला करायचे. 120 किलो नत्र 60 किलो स्फुरद 60 किलो पालाश, तर त्यातलं 60 किलो नत्र 60 किलो पालाश आणि 60 किलो स्फुरद हे पेरताना द्यायचं. आणि आपलं पीक जेव्हा 1 महिन्याचं होईल तेव्हा उरलेला अर्धा जो नत्र आहे 60 किलो प्रति हेक्टरी हा आपल्याला द्यायचा. बागायती जर आपण कापसाची लागवड करतो तर 175-75 हे आपल्याला द्यायचं आहे. त्यापैकी संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे आपण पेरताना द्यायचं. आणि 20% नायट्रोजन द्यायचं, म्हणजे 15×2=30 किलोच आपल्याला द्यायचं आहे. आणि उरलेला जो आहे हा 30 दिवसानंतर आणि 60 दिवसानंतर नत्राची स्प्लिट करायचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये काही कन्फ्युजन तुम्ही राहू नका. तुम्हाला खत नियोजन जर करायचं असेल तर नजीकच्या कृषी विज्ञान केंद्राला किंवा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना तिथे भेटा. तुमच्या जमिनीचा प्रकार सांगा आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे खतं वापरणार आहात. स्ट्रेट फर्टिलायझर वापरणार आहात, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर वापरणार आहात, तर त्यानुसार आम्ही तुम्हाला खताची मात्रा, डोस जो आहे आम्ही तुम्हाला देणार आहोत. परंतु खत नियोजन हे व्यवस्थित झालं पाहिजे. सुरुवातीचं जे खत आहे हे आपण पेरतानाच द्यायला पाहिजे. सुरुवातीला त्या फुलीवर खत द्यायचं आहे, माती ओढायचं आणि बियाणं टाकायचं. खतासोबत बियाणं टाकायचं नाही तर जळेल ते.
1: बरोबर.
0: आणि नंतरचे जे आहेत, दुसरा आणि तिसरा डोस हा आपल्याला पेरून द्यायचा आहे. त्याकरता आपल्या विद्यापीठाने वसंतराव नाईक मराठवाडा

0: कृषि विद्यापीठांनी खत पेरणी यंत्र सुद्धा विकसित केलेले आहेत, त्याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. आणि शेवटची जी तिसरा डोस जो आहे हा दोन झाडाच्या मधात बरोबर फक्त युरियाच आपल्याला द्यायचा आहे, तर तो आपल्याला द्यायचा आहे. आणि माती परीक्षणावर आधारित आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचे सुद्धा नियोजन त्याच्यामध्ये करायचं आहे. त्यामध्ये झिंक सल्फेट आहे, फेरस सल्फेट आहे, बोरॉन आहे, जे परागीकरणाला फार आपल्याला कामात येणार आहेत, तर अशा प्रकारच्या खताचं नियोजन सुद्धा आपल्याला करायचं आहे.
1: आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो सर तणांचा, तर त्या दृष्टिकोनातून कापूस पिकामध्ये तण व्यवस्थापन नेमकं कसं करायला हवं?
0: आता कापूस पिकामध्ये जर सांगायचं झालं तर दोन याच्यातलं अंतर खूप चांगलं राहते, त्यामुळे तणनाशकाचा वापर सर्वात शेवटी करायचा जेवढं शक्य आहे. मशागतीय पद्धतीनं तण नियंत्रण आपण करावं, कारण दोन याच्यामध्ये 5 फुटाचा 6 फुटाचा अंतर राहतो, तर त्यामुळे तुमचे कोळपे वगैरे सहज त्याच्यामधनं चालू राहील. तर शक्यतोवर प्रयत्न करावा की मशागतीय पद्धतीनं निंदणी करूनच आपण करावं. त्यानंतर जर काही कारण असेल तर त्यावेळी तुमच्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचे तण आहेत, एकदलवर्गीय तण आहेत की द्विदलवर्गीय तण आहेत, रुंद पानाचे तण आहेत की गवतवर्गीय तण आहेत, आणि ती तणाची स्टेज काय आहे यानुसारच. कारण जर एकदलवर्गीय जर तण असेल तर ते दोन गाठीवर जर असलं तरच त्याचं नियंत्रण होतं तणनाशकाने, आणि जर गोल पानाचे असेल तर 2 ते 3 पानावर असलं तर इफेक्टिव्ह तणनाशक वापरून आपल्याला नियंत्रण करता येईल. त्यामुळे ती परिस्थिती तेव्हा काय आहे, कारण मध्यात पाऊस पडणार आहेत, लेबर्स नसतात, बऱ्याचशा काही अडचणी कापूस पिकामध्ये राहतात. तर याचा अभ्यास करून लगेच शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा. अनेक तणनाशक जे आहेत जे आपण कापूस पिकामध्ये 30-35 दिवसापर्यंत सुद्धा वापरू शकतो, परंतु कोणते तणनाशक कोणत्या वेळी किती प्रमाणात वापरायचे आहेत, कोणत्या प्रकारचे नोझल आपल्याला वापरायचं आहे, कोणत्या प्रकारचे आपल्याला पंप्स वापरायचे आहेत, त्यास आणि पाणी कुठल्या पीएचचं वापरायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.
1: निश्चितच सर, एल निनोचा जी पार्श्वभूमी निर्माण झालेली आहे तर त्या दृष्टिकोनातून आता तुम्ही म्हणालात की म्हणजे पावसाचा खंडही पडू शकतो नाही का, तर त्या वेळेमध्ये शेतकरी बांधवांनी सिंचनाचं व्यवस्थापन देखील मग त्यांनी कसं करायला हवं, जे पाणी आहे त्याचा वापर त्यांनी कसा करायला पाहिजे?
0: खूप चांगला प्रश्न आहे. आणि कापूस जे पीक आहे झिरोफेटिक प्लांट आहे, म्हणजे शुष्क वनस्पती आहे. आता कापूस पिकाला सुरुवातीला पाणी कमी लागतं, नंतर पाणी जास्त लागतं.
1: अच्छा.
0: आता यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम असा आहे की मान्सूनचा पाऊस चांगला मिळणार आहे. सुरुवातीला पाऊस जेव्हा कमी पाहिजे तेव्हा जास्त पडणार आहे, आणि जेव्हा आवश्यकता राहील जुलै ऑगस्ट सप्टेंबर तेव्हा कमी पडणार आहे. तर अशा वेळेस शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की त्यांच्याकडे जर आत्ताच चांगले शेततळे असतील तर त्याची डागडुजी तुम्ही करून घ्या, त्यातला गाळा तुम्ही काढून घ्या, म्हणजे जो आपल्याला पाऊस मिळणार आहे त्याचं चांगलं तिथं भरण होईल. नंतर तुमच्याकडे जर बोर असेल, विहीर असतील, तर विहीर पुनर्भरण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीनं खूप चांगले तंत्र विकसित केलेले आहेत, त्याचा वापर तुम्ही करा. शासकीय लेवलवर सुद्धा तुम्हाला याची मदत मिळू शकेल, कृषी विभागाकडून त्याची मदत मिळू शकेल. त्यानंतर एक महत्वाचं आहे की दोन झाडांमध्ये सऱ्या तुम्ही काढून टाका, जेणेकरून जास्त झालेलं पाणी निघून जाईल किंवा कमी पाणी झालं तर ते मुरेल, ते आपल्याला काम करायचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट की पोटॅशियम नायट्रेट सारखे जे खत आहेत 2%, तर त्याचा वापर सुद्धा आपण पुढे करू शकतो की फुलोरच्या अवस्थेच्या पहिले त्याचा वापर सुद्धा आपल्याला करू शकू. आणि विशेष म्हणजे मशागत खूप चांगली करा, जेणेकरून आपले मुळं जे आहेत हे लांब जातील, तिथनं पाणी येतील. आणि संरक्षित पाण्याची जर व्यवस्था करता आली तर जरूर याच्यामध्ये करा, जेणेकरून एल निनोच्या तडाख्यातून आपले पिकं वाचतील.
1: निश्चितच सर. तर जाता जाता सर्व शेतकरी बांधवांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश द्याल बरं सर?
0: संदेश हाच आहे शेतकरी बंधूंनो की एल निनोची जी परिस्थिती आहे उद्भवणार आहे, घाबरून जाण्याचं कारण नाही, फक्त आपल्याला तयारी याच्यामध्ये करायची आहे. तर बीज प्रक्रिया जरूर करा, बियाणे उगवण क्षमता तपासून बघा, योग्य अंतरावर लागवड करा, कापसाचं जे पीक आहे हे बेडवर आणण्याचा प्रयत्न करा, संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था करता येईल तर ते बघा. आपल्याला ते दादा लाड तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, त्याच्यामध्ये जे सांगितलंय की फळ फांद्या आणि गळ फांद्या याचं नियोजन व्यवस्थित करा, झाड फाजील वाढणार नाही याची आपण लक्ष द्यायला पाहिजे, जास्त नायट्रोजन खताचा वापर आपल्याला कमी करायला पाहिजे, आणि रोगन कीड पासून आपलं झाड कसं वाचेल, आपल्या झाडाची ताकद कशी वाढेल यासाठी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करा, सेंद्रिय खतांचा चांगला वापर करा, जिथे शक्य तिथे प्लास्टिक मल्चिंगचा वापर आपण करू शकतो, लाईव्ह मल्चिंगचा आपण वापर करू शकतो, आच्छादनांचा आपण वापर करू शकतो, तर वेगवेगळ्या माध्यमातनं आपला खर्च कमी करून आपलं पीक कसं जगवता येईल याचा तुम्ही विचार करा. आणि हे सगळं करत असताना हे आपलं आकाशवाणी माध्यम आहे, आपलं कृषी विद्यापीठ आहे, कृषी विज्ञान केंद्र आहे, हे नेहमी आम्ही आपल्या हाकेच्या अंतरावरच आहोत, तर आम्हाला संपर्क करा, प्रत्यक्ष या, फोन करा. परंतु या 2026 जो काळ आहे तर याच्यामध्ये आपण सगळे मिळून याचे जे त्रास आपल्याला होणार आहेत हा कमी करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न.
1: निश्चितच सर, जाता जाता जो

0: महत्त्वपूर्ण संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना दिलाय की म्हणजे एल निनोचं संकट कितीही मोठं असलं तरी पारंपरिक शेतीला जेव्हा आपण आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यावर मात आपल्याला करणं शक्य होणार आहे आणि हवामान बदलाचं हे आव्हान स्वीकारून आपल्या शेतकरी बांधवांनी जुनी पद्धत बदलणं ही देखील आज काळाची गरज बनलेली आहे. योग्य नियोजन, कमी कालावधीच्या वाणाची निवड असेल आणि BBF सारख्या जे जलसंधारण पद्धत आहे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन या सगळ्या सूत्रांचा जर आपण अवलंब केला तर दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील शेतकरी बंधूंनो शाश्वत असं उत्पादन आपण यामध्ये घेऊ शकतो. आणि सरांनी आता आपल्याला सांगितल्याप्रकारे आपल्यासोबत कृषी विद्यापीठ आहे, कृषी विभाग आहे, आकाशवाणी आहे, आपल्या KVK चे तज्ज्ञ आहेत, यांचा देखील सल्ला आपण घेऊ शकतो. आणि शेतकरी बांधवांनी तर भीती न बाळगता शास्त्रीय दृष्टिकोन जर आपण ठेवला तर जे काही संकट आता निर्माण झालेलं आहे त्या संकटाचं रूपांतर शेतकरी बंधूंनो संधीत करण्याची ताकद देखील आपल्या ह्या बळीराजामध्येच आहे. योग्य माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या खरीप हंगामात शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान टाळणं आणि त्यांना धीर देणं, मार्गदर्शन हेच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जे तज्ज्ञांच्या मार्फत त्यांना मिळणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो घाबरून न जाता आपल्याला बदलत्या हवामानाशी आपल्याला जुळवून घेऊन ही शेती उद्याची आपल्याला समृद्ध करायची आहे. वेळोवेळी तुम्हाला आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे सर्व तुम्ही करताल यात काही शंका नाही. ही छानशी माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो आताच आपण कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: कृषी संजीवनी.
4: शेतकरी बंधूंनो यानंतर कार्यक्रमात ऐकूयात ग्रामीण कृषी मौसम सेवा अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान शास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला कृषी विषयक सल्ला यातील माहिती. शेतकरी बंधूंनो पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिलीमीटर झाल्यानंतरच पेरणी करावी. जमिनीत ओलावा आणि वापसा पाहून कापूस पिकाची लागवड करून घ्यावी. कोरडवाहू BT कापूस पिकास 120-60 किलोग्रॅम नत्र स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खत मात्रेपैकी 48 किलो नत्र 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावं. बागायती BT कापूस पिकास 150-75 किलोग्रॅम नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खत मात्रेपैकी 30 किलो नत्र 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश लागवडीच्या वेळी आपण द्यावं. कापूस पिकाची लागवड 15 जुलैपर्यंत करता येते. जमिनीत ओलावा आणि वापसा पाहून तूर पिकाची पेरणी करून घ्यावी. तूर पिकास 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी आपल्याला खत मात्रा पेरणीच्या वेळी जमिनीत पेरून द्यावी. तूर पिकाची लागवड 15 जुलैपर्यंत करता येते. जमिनीत ओलावा आणि वापसा बघून मूग आणि उडीद पिकाची पेरणी करून घ्यावी. मूग आणि उडीद पिकास पेरणीच्या वेळी 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद हेक्टरी मात्रा द्यावी. मूग आणि उडीद पिकाची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला करता येऊ शकते. जमिनीत ओलावा आणि वापसा पाहून भुईमूग पिकाची देखील पेरणी करून घ्यावी. भुईमूग पिकास 20 किलो नत्र 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी खत मात्रा पेरणीच्या वेळी जमिनीत पेरून द्यावी. भुईमूग पिकाची पेरणी 7 जुलैपर्यंत करता येते. जमिनीत ओलावा आणि वापसा पाहून मका पिकाची पेरणी करून घ्यावी. मका पिकास 150-75 किलो नत्र स्फुरद आणि पालाश रासायनिक खत मात्रापैकी अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश पेरणीच्या वेळी द्यावं. 75 किलो नत्र पेरणीनंतर 1 महिन्यांनी द्यावं आणि मका पिकाची पेरणी जुलै अखेरपर्यंत करता येऊ शकते. तसंच शेतकरी बंधूंनो केळी बागेत आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत आणि लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. नवीन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. ढगाळ वातावरणामुळे आंबाबागेत पर्णगुच्छ रोगाची समस्या बऱ्याच ठिकाणी येत आहे आणि ही समस्या लक्षात घेता पावसाळ्यात आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपाची खरेदी करावी. द्राक्षबागेत रोगग्रस्त पाणी काढून टाकावीत आणि शेंडा खूड करून घ्यावी.

0: सीताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतून आपल्याला रोपांची खरेदी शेतकरी बंधूंनो करायची आहे. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे भेंडी, कारले, भोपळा, दोडका ह्या भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादी वाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस जर झाले असतील तर पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची पुनर्लागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची देखील आपल्याला पुनर्लागवड करायची आहे आणि जी फुलं काढणीस तयार असतील त्या फुल पिकांची काढणी करून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, ओलसर आणि दमट वातावरणामुळे जनावरांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावरांचे आरोग्य उत्तम आणि निरोगी ठेवण्यासाठी काही उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. त्यामध्ये जनावरे बांधण्याच्या ठिकाणी पावसाचं पाणी जमा होणार नाही आणि आपला गोठा ओलसर होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यातील आर्द्रता आणि दमटपणा कमी होण्यासाठी गोठ्यामध्ये मुबलक प्रमाणात खेळती हवा आणि सूर्यप्रकाश उपलब्ध असावा. पावसाळ्यात दुभत्या जनावरांची कास पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धुऊन काढावी आणि पावसाळ्यात मुख्यतः जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळ्यात जनावरांना कोवळा हिरवा चारा जास्त प्रमाणात देणं हे देखील टाळावं. तेव्हा अशा प्रकारचा सल्ला शेतकरी बंधूंनो आपल्याला दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी आपल्याला प्राप्त होतो. त्यानुसार आपल्या आठवड्याभरात आपल्याला शेतीत काय नियोजन करायचं आहे याविषयीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो. या माहितीचा निश्चितच शेतकरी बंधूंनो आपण वापर करावा. तेव्हा अशा प्रकारचा सल्ला आपल्याला ग्रामीण कृषी मौसम सेवा, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला होता आणि तो आता आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविला आहे.
1: कृषी संजीवनी.

आणि या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी सर्व शेतकरी बांधवांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत.
2: कुछ तुम कहो, कुछ हम कहे.
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी सकाळी 11:05.

0: लिख लो।
1: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर। 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212। आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212। तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका। दुपारी 2:30 ते 3 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी।
2: हॅलो, फोन फरमाईश।

0: आषाढ़ वारी आनंद वारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो ऐकायला विसरू नका 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता।
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस?
2: अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
2: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा।
2: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,
1: आजच कॉल करा
2: 9637 35 49 85 9637 35 4985।

FM 106.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2,125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ। आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय। वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं, असं ते म्हणाले। देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळं LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2,000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असं मोदी म्हणाले। केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले।
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई। युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3,000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी, लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3,000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे।
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद इथं CG सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं। हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे, असं ते यावेळी म्हणाले। साणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे, तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्सपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी CG सेमीचं अभिनंदन केलं। या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल, असं मत नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केलं। या योजनेमुळे 100 हून अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल। जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं। यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे।

सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत, असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृत विकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या Type 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे, असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा

0: भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2,125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रावसाहेब गोडाडे आणि पार्टी यांनी सादर केलेली गण अनुसयाची ओवी.
2: राज महाराज तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला मज ज्ञानमोती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणता दया आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान निशाण्या ढोलावरती.

Catawanaba. Magepude uba niwa.

Kunaya ni nadie wa

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण आताच ऐकलं रावसाहेब गोडाडे आणि सहकार्यांनी सादर केलेली गण अनुसयेची ओवी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रवींद्र साठे यांनी गायलेली डॉक्टर महेश केळुसकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. रात्रीचे 8:40 झाली आहेत. थोड्याच वेळात ठीक. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:40 झाले आहेत. थोड्याच वेळात ठीक 8:45 ऐकूया समाचार संध्या. ठीक 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका, 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम, 11:00 हिंदी बातम्या, 11:05 इंग्लिश बातम्या. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.